0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: नमस्कार, तुम्ही ऐकताय वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. उद्देश हाच आहे की संस्कृत शिकण्यासाठी तुम्हाला प्रेरित करणं. तर हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहासिनी भावे यांच्यासोबत. लगेचच सुरुवात करूया, ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमो नमः. वयं शृण्वन्तः स्मः वेणुध्वनिः FM 90.4 KLE कनसु. संस्कृतं वदामः कार्यक्रमे सर्वेषां हार्दं स्वागतम्. अहमस्मि चारुहासिनी भावे. एपिसोड 37 प्रथमं प्रार्थनां वदामः. ॐ श्री गणेशाय नमः.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकत होतो. संस्कृत ही भाषा पूर्वी बोलली जायची, पण अजूनही ती भाषा आपण जपली पाहिजे किंवा त्याची प्राचीन जी संस्कृती आहे ती जपली पाहिजे म्हणून आमचा प्रयत्न होता. कसा वाटला जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. पुन्हा येणारच आहे तुम्हाला भेटण्यासाठी उद्याच्या कार्यक्रमात, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणूधोनी 90.4 FM KLE कनसू.

गुड मॉर्निंग, तुम्ही ट्यून आहात वेणुधोनी 90.4 एफ एम के एल ई कणसूवरती आणि भक्तिमय सकाळ या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. मनीषा तुमच्यासोबत. आज आहे बुधवार 10 जून 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार. आयुष्यातील आव्हानेही वाढीची संधी देत आहेत, त्यांचा सामना करण्यातच खरी विजयाची मजा आहे. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते पाहू. केविन वॉरविक यांनी दोन मानवांच्या मज्जासंस्थेतील पहिला थेट इलेक्ट्रॉनिक संप्रेषण प्रयोग युनायटेड किंगडममध्ये केला. उस्ताद झाकीर हुसेन यांची अमेरिकेतील नॅशनल हेरिटेज गौरव वृत्तीसाठी निवड झाली, दिवस होता आजचा. नेल्सन मंडेला दक्षिण आफ्रिकेतील आफ्रिकन नॅशनल काँग्रेसन तुरुंगात असलेले नेते नेल्सन मंडेला यांच्याकडून लढा देण्याचे आवाहन केले, तेही आजच्याच दिवशी. माधवराव पेशवे आणि राघोबा दादा यांच्यामध्ये धोडपची लढाई झाली, ज्यामध्ये राघोबा दादा पराभूत झाले. घटना आजचीच आहे. साल आहे 1768. ॲपल टू संगणक प्रकाशित झाले, तेही आजच्याच दिवशी. आता आजचे जन्मदिवस पाहू. प्रकाश पदुकोण भारताचे महान बॅडमिंटनपटू, जागतिक स्तरावर यश संपादन केलेले पद्मभूषण पद्मश्री यांचा जन्म आजचाच. के भालचंद्र नेत्र शल्य विशारद यांचाही जन्म आजच. जनरल जयंतोनाथ चौधरी भारताचे 5वे लष्कर प्रमुख पद्मविभूषण यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा. वेणुधोनी 90.4 FM KLE कणसूर भक्ती.

वेणुधुनी 90.4 FM KLE कणसु आणि भक्तिमय सकाळ हा आपला कार्यक्रम सुरू आहे. मनीषा तुमच्यासोबत आजचं राशी भविष्य सांगते. सुरुवात मेष राशीपासून. आज व्यावसायिक क्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होईल. तुमच्या काही प्रकल्पांना सरकारी लाभ मिळण्याची शक्यता आहे. वृषभ रास, आजचा दिवस चांगला जाईल. व्यावसायिक त्यांच्या व्यवसायात पैसे गुंतवून नवीन काम सुरू करू शकतील आणि भविष्यासाठी योजना देखील करू शकतील. मिथुन रास, आज अतिराग तुम्हाला हानी पोहोचवू शकतो. आजारी व्यक्तीला आज नवीन उपचार किंवा शस्त्रक्रिया करण्यास सांगू नका. चिडचिड होणार नाही याची काळजी घ्या. कर्क रास, संवेदनशीलता आणि प्रेमाच्या भावनेने मन आज भरून येऊन एखाद्या व्यक्तीकडे आकर्षित होईल. सुखसोयीच्या वस्तू, नवीन कपडे, वाहने इत्यादींची खरेदी होईल. सिंह रास, आज उदासीन वृत्ती आणि संशयाची भावना तुमचे मन अस्वस्थ करेल. दैनंदिन कामे वेळेवर पूर्ण होतील. कन्या रास, आजचा दिवस चिंता आणि तणावाने भरलेला असेल. पोटाच्या आजारांमुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते. या होत्या सहा राशी आणि आता आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा. गणू धोनी 90.4 FM KLE कनसु भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली विनोधोनी 90.4 FM वरती तुम्ही ट्युनिंग आहात आणि आता आपण पुढच्या सहा राशी ऐकू ज्यामध्ये तुळरास. आज कोणत्याही कामात सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला जात आहे. एखाद्या गोष्टीचा भरपूर विचार करत बसाल तर तुम्हाला मानसिक दृष्ट्या त्रास होईल. वृश्चिक रास, आजचा दिवस तुमच्यासाठी फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. आज आर्थिक फायद्यांबरोबरच नशिबाने फायदा होईल. धनुरास, कुटुंबातील सदस्यांची गैरसमज टाळा. पैसा व्यर्थ कामावर खर्च होईल. मानसिक तणावामुळे तुम्ही कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ शकणार नाही. मकर रास, आजचा दिवस प्रार्थना आणि भक्तिभावात साजरा कराल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. मित्र आणि नातेवाईकांकडून तुम्हाला भेटवस्तू मिळतील. कुंभ रास, पैशांचे व्यवहार तुम्हाला फसवून टाकणार नाही त्याची काळजी घेण्यास सांगितले जाते. एकाग्रतेचा अभाव मानसिक तणाव वाढवेल. आणि शेवटची मीन रास, तुम्हाला समाजात उच्च स्थान मिळेल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. तुम्हाला मित्र आणि वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. चला, 12 राशींचं भविष्य पण ऐकलेलं आहे आणि आता आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा. वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू भक्तिमय सकाळ.

0: were listening to KLE Ayurveda Health Guide on KLE's Venudvani 90.4 FM. Keep listening to Venudvani 90.4 FM, KLE Kanasu.
1: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव.
2: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते.
1: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल.
2: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते.
1: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल.
2: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
1: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार.
2: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते.
1: फोन नंबर 08312552500 आणि 247377.
2: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099.
1: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते.

0: टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगाव 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. डॉक्टर एम एस शेषगिरी कॅम्पस बेळगाव, केसीटी कोड E036 आणि कॉमेड के कोड E065. 2025 आणि 26 मध्ये 500 पेक्षा अधिक प्लेसमेंट ऑफर्स प्राप्त. विद्यार्थ्यांना वार्षिक 16 LPA पर्यंत उच्चतम पॅकेज. 150 पेक्षा अधिक अनुभवी प्राध्यापक, तसेच 50 अधिक PhD धारक शिक्षक. अत्याधुनिक लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब आणि Wi-Fi सुविधेसह हॉस्टेल व्यवस्था. उपलब्ध अभ्यासक्रम बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, UG कोर्सेस कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, AI, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, BCA, PG कोर्सेस, MCA, MBA, MTech इन स्ट्रक्चर इंजिनिअरिंग, सिव्हिल. इन्फोसिस, ज्युनिपर, HPE, फेडरल बँक आणि बोश यासारख्या 60 अधिक नामांकित कंपन्यांची कॅम्पस व्हिजिट. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312440322 आणि www.kletech.ac.in या वेबसाईटला व्हिजिट करा.
1: केली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी चिक्कोडी, ऍडमिशन्स ओपन फॉर 2026-27. बी कोर्सेस अवेलेबल, सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स. PG कोर्सेस अवेलेबल, मास्टर्स ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन अँड मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन. द कॉलेज इज NBA accredited अँड हॅज बीन रेकग्नाइज्ड बाय विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी ॲज अ मॉडल इंजिनिअरिंग कॉलेज. करिअर अपॉर्च्युनिटीज, 100% प्लेसमेंट असिस्टन्स विथ रिक्रुटमेंट सपोर्ट फ्रॉम मोर दॅन 50 कंपनीज, including Infosys, Tata Group and Wipro. Special coaching is provided for UPSC, KPSC and GATE along with academic workshops. The campus offers 500 Mbps Wi-Fi, a well-equipped library and digital classrooms. Separate well-furnished hostel facilities are available for boys and girls. College bus facilities are available on more than 10 major surrounding routes. Admissions are conducted as per Government of Karnataka norms, CET code E167. For more information call 948304779 or visit www.kletech.edu.in.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. स्वस्त मन निरोगी शरीर या सीरीज प्रोग्राम मध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. या प्रोग्राम मध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ञ आहेत. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते. ऐकत रहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमस्कार, मी डॉक्टर रमा मराठे, मनोविकास आणि मनोविकार तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ. स्वभावाला औषध आहे या संवाद मालेत आज आपण क्रमांक 27 पुष्पौषधीची म्हणजेच रॉक वॉटर या बॅच फ्लॉवर रेमेडीची माहिती घेणार आहोत. या औषधाची गरज असणाऱ्या व्यक्तींचा बाणा असा असतो, मोडेन पण वाकणार नाही. हुकुमशाही वृत्ती, तत्वनिष्ठ, नियमांचे अत्यंत काटेकोरपणे पालन, मानसिक लवचिकता अजिबात नाही, अशा स्वभाव वैशिष्ट्यांच्या या व्यक्ती असतात. डॉक्टर बॅचनी निवडलेल्या 38 औषधांपैकी इतर 37 औषधे फुलांपासून निर्माण केली आहेत आणि रॉक वॉटर हे एकच औषध मात्र पाषाण जलापासून निर्माण केलंय. रॉक वॉटर म्हणजे पाषाण जल, कठीण पाषाणात उगम झालेलं पाणी. म्हणूनच मोडेन पण वाकणार नाही अशा मनस्थितीच्या माणसांना या औषधीचा उपयोग होतो. अशा व्यक्ती नियमांचं काटेकोरपणानं पालन करतात, मग त्यासाठी कितीही त्रास सहन करावा लागू दे. हे आत्मसंयमन नव्हे, फार तर आत्मविजय म्हणता येईल. एखाद्या हुकुमशहासारखेच ते स्वतःलाही वागवतात, तत्वासाठी जगतात. उदाहरणार्थ, मी गेल्या 20 चहा कॉफी घेतली नाही, गेले 15 मी फक्त फळे खाऊन आहे. कितीही त्रास झाला तरी रोज 4 मैल पळून येण्याचा माझा नियम आहे. मी फक्त स्वतः तयार केलेलं अन्नच खातो, परान्न घेत नाही. तत्वासाठी तत्व, मग त्याचा स्वतःला किंवा इतरांना कितीही त्रास हो. पेप्टिक अल्सरने पीडित असलेला एक रुग्ण सांगत होता, माझे एक तत्व आहे, मी कधीही कर्ज घेत नाही. अगदी माझी पत्नी हॉस्पिटल मध्ये होती, ऑपरेशन साठी पैशाची गरज होती, पण म्हटलं काहीही होऊ दे, मी कर्ज काढणार नाही. शेवटी मुलांसाठी केलेली सोन्याची चेन विकली पण कर्ज नाही काढलं. खरं म्हणजे या गृहस्थाला प्रॉव्हिडंटवर कर्ज मिळालं असतं व पगारातून हप्ता जाऊन ते फेडताही आलं असतं. पण तत्व म्हणजे तत्व, मोडेन पण वाकणार नाही. आणि या तत्वाचं पालन करताना तो विसरला की बायकोचे प्राण वाचवणं हे देखील आपलं कर्तव्य आहे. आता परान्न न घेणारी व्यक्ती एखाद्या अशा ठिकाणी गेली की जेथे अन्न तयार करता येणं शक्य नाही, तरीही तो आणि ती परान्न घेणार नाही, तरीही ती व्यक्ती परान्न घेणार नाही. तत्व म्हणजे तत्व. मग बरोबरच्या मंडळींना एकतर उपाशी राहू दे असं म्हणावं किंवा त्यासाठी त्रास घेऊन गॅस शिधा पाण्याची व्यवस्था करावी. परान्न घ्यायचं का नाही, तर आरोग्याची काळजी घेण्यासाठी किंवा स्वतः तयार करून स्वच्छतेचं पालन करून अन्न खावं किंवा दुसऱ्याला त्रास देऊ नये हाही एक उद्देश असू शकेल. पण चांगलं अन्न जर मिळत असेल आणि परान्न न घेण्याच्या तत्वामुळं इतरांना अधिक त्रास होणार असेल तर ते न घेतलेलंच बरं नाही का? तर ते घेतलेलं बरं नाही का? शेवटी नियम आपल्यासाठी असतात. आपण तर परान्न घेतलेलंच बरं नाही का? शेवटी नियम आपल्यासाठी असतात, आपण त्या नियमांसाठी नसतो. चांगल्या वागणुकीतून एखादी गोष्ट करताना त्या प्रयत्नातून, त्यासाठी कराव्या लागणाऱ्या आत्मसंयमनातून, कर्तव्याच्या, प्रेमाच्या, अधिकाराच्या, त्यागाच्या आविष्कारातून नियम निर्माण होतात. त्याचं आपण पालन करतो. नियम ही निर्मिती आहे, या गोष्टीचं कारण नव्हे. हे समजून घेतलं नाही तर त्या नियमांचे उद्देश धाब्यावर बसवले गेले तरी चालतील. हे समजून घेतलं नाही तर त्या नियमांचे उद्देश धाब्यावर बसवले गेले तरी चालतील, पण मी नियम मोडणार नाही अशी वेळ येते. अशा ठिकाणी वाकलं नाही तर मोडून पडावं लागतं. महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती म्हणतात ना तसं. एक साधं उदाहरण घेऊया. आपण दिवसभराच्या वेळापत्रकानुसार ठरवतो की सकाळी 5 उठायचं, 5 ते 5:30 व्यायाम करायचा, नंतर थंड पाण्यानं स्नान, मग दूध प्यायचं इत्यादी. आरोग्यासाठी आपले दिवसभराचे कार्यक्रम योग्य प्रकारे झाले पाहिजेत म्हणून आपण स्वतःवर हे नियम घालून घेतो. पण आजारी असताना व्यायाम, थंड पाण्यानं स्नान, दुसऱ्याच्या घरी दूध वगैरे नसेल तरी त्यासाठी आग्रह धरणं हे मात्र चूकच ना. अशा वेळी तो नियम आपण शिथिल करावा ही गोष्टच या व्यक्तींच्या मनात येत नाही. स्वतःला किंवा इतरांना काहीही कितीही त्रास हो, ते एखादी गोष्ट करणार म्हणजे करणार. क्षमाशीलपणा हा फक्त दुसऱ्याच्या बाबतीतच नव्हे तर कधी कधी स्वतःच्या बाबतीतही दाखवावा लागतो. किंबहुना स्वतःला क्षमा करणारा माणूसच वेळ प्रसंगी दुसऱ्याला क्षमा करू शकतो. ज्यांना रॉक वॉटर या औषधाची जरुरी नसते ते लोक कसे वागतात ते पहा. ते नियम पालन करतात, पण जीवनात एक सुसूत्रता यावी म्हणून ते तत्ववादी असतात, एखाद्या उच्च ध्येयासाठी तत्वांचं पालनही करीत असतात. पण जेव्हा एखादी अधिक चांगली गोष्ट तत्व त्यांना सांगितलं जातं किंवा त्यांच्या नजरेत येतं, तेव्हा स्वतःमध्ये स्वतःच्या तत्व पालनामध्ये आवश्यक तो बदल करण्यासाठी लागणारी लवचिकताही त्यांच्यामध्ये असते. अर्थात सकारण बदल करून नव्हे तर चांगल्यासाठीच आवश्यक तेथे बदल करीत ते उद्दिष्ट गाठतात. आणि म्हणूनच आपल्या वर्तनातून विचारातून त्यांनी निर्माण केलेले नियम लोक स्वतःवर घालून घेतात, त्यांना आपले गुरु मानतात. कारण नियम तत्व ही जीवनाच्या सुलभतेसाठीच असतात. आता आपण रॉक वॉटर या पुष्पौषधीची गरज असणाऱ्या काही रुग्णांच्या हकीकती पाहू. मनोहर, वय 25 वर्ष, तो सिगारेट दारू इतकंच नव्हे तर चहा कॉफी सुद्धा घेत नसे, चित्रपट पाहत नसे, कथा कादंबऱ्याही वाचत नसे, जेवणाच्या बाबतीतही उकडलेल्या पालेभाज्या, फळं, दूध, भाकरी इत्यादी आहारच घेत असे. ऑफिसवर वेळेला जायचं एवढंच नव्हे तर 5 मिनिटं आधी. ऑफिसचं काम तो घरी आणून करीत नसे. लग्न होईपर्यंत हे सर्व ठीक होतं, पण लग्न झाल्यानंतर मात्र त्याची वागणूक ही एक समस्या झाली. फिरायला गेल्यानंतर पत्नीचा पाय मुरगळला तेव्हा रिक्षा न करणारा माणूस ऑफिसला जाताना मात्र 2-3 मिनिटांसाठीही रिक्षा करीत असे. चित्रपट, नाटक, कथा कादंबऱ्या हा त्याच्या दृष्टीनं मूर्खपणा होता. चविष्ट अन्नामुळे आरोग्याचा नाश होतो इत्यादी त्याची मते तो पत्नीवर लादत असे. त्यामुळे त्याचा विवाह ही एक समस्या झाली. त्याला झोप लागत नसे आणि ब्लड प्रेशरही वाढलं. तो खात असलेलं अन्नही त्याला पचेना. त्याला रॉक वॉटर आणि पत्नीवर नियम लादण्याच्या वृत्तीसाठी बीच हे औषध दिलं. 1 महिन्यानंतर त्याच्या तक्रारी आटोक्यात आल्या, तरीही औषधं चालूच ठेवली. 3 महिन्यानंतर मनोहर संपूर्ण बरा झाला. एवढंच नव्हे तर आता रजा घेऊन राजाराणी आपला खराखुरा हनीमून साजरा करायला जाणार आहेत. टीव्हीवरील ब्रह्मचारी हा मनोहरनं पाहिलेला पहिला चित्रपट, असं त्याची पत्नी हसत हसत सांगत होती. आता मनोहर जीवनाचा उपभोग घेऊ शकेल. आत्यंतिक नियम पालनाच्या वृत्तीमुळे मनावरच नव्हे तर शरीरावरही वाईट परिणाम होतात. अशा व्यक्तींमध्ये नसलेली मानसिक लवचिकता आणून त्यांना जीवनाचा, आत्मसंयमनाचा आणि नियम पालनाचा खराखुरा आनंद मिळवून देण्याचं काम रॉक वॉटर हे औषध करतं. रॉक वॉटरची प्रमुख लक्षणं लक्षात घ्या. हुकुमशाही वृत्ती, अत्यंत तत्वनिष्ठ, काटेकोरपणे नियमांचं पालन, मानसिक लवचिकता नाही. धन्यवाद.
0: हा होता आजचा विशेष कार्यक्रम स्वस्थ मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ञ आहेत. ही होती KL वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

जेएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.

0: നമസ്കാർ. തുമേ കഥാഹത് വേണുധോണി 90.4 FM KLE കനസു ആരോഗ്യം ധനസമ്പദ या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण जाणून घेणार आहोत विरुद्ध आहाराबद्दल. विरुद्ध आहार म्हणजे नेमकं काय आणि विरुद्ध आहार सेवन केल्यानं आपल्या आरोग्यावरती काय दुष्परिणाम होऊ शकतो याबद्दल आपण आजच्या शो मध्ये जाणून घेणार आहोत. आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी माझ्यासोबत आहेत डॉक्टर सोनाली पावले, ज्या एक आहार तज्ञ आहेत. मॅडम, वेणुधुनीच्या स्टुडिओ मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे.
1: नमस्कार मनीषा, मला इथे बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: आज आपण विरुद्ध आहार हा विषय घेतलाय, अर्थात रोजच्या रुटीन मध्ये आपण कळत न कळत काही गोष्टी खात असेन कदाचित, ज्या विरुद्ध आहार मध्ये मोडत असतील. पण नेमका विरुद्ध आहार म्हणजे काय आणि त्याचा आपल्या शरीरावरती काय परिणाम होतो याबद्दल सविस्तर आजच्या भागात आपण चर्चा करणार आहोत. तर सुरुवातीला हेच विचारेन की विरुद्ध आहार म्हणजे नेमकं काय.
1: निश्चितच मनीषा, फार म्हणजे ऍक्च्युली विरुद्ध आहाराबद्दल खूप असं मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या संहितेमध्ये म्हणजे आयुर्वेदामध्ये विस्तारित केलेला आहे. विरुद्ध आहार म्हणजे काय, एक पदार्थ त्याचा गुणधर्म हा वेगळा आहे, दुसरा पदार्थ हा त्याचा गुणधर्म वेगळा आहे, पण जेव्हा हे शरीरात किंवा कुठेतरी ह्यांचा संयोग होऊन जेव्हा ते एकत्र येतात त्यांचा तिसराच गुणधर्म हा तयार होतो आणि तो गुणधर्म हा शरीराकरता घातक असतो, त्याला आपण विरुद्ध आहार असं म्हटलेलं आहे. आणि प्राचीन संहितेनुसार याचा 18 प्रकारे विभाजन केलेलं आहे, जसं देश विरुद्ध, काल विरुद्ध, अग्निविरुद्ध, मात्रा विरुद्ध, समन्वय विरुद्ध, दोष विरुद्ध, संस्कार विरुद्ध, वीर्य विरुद्ध, कोष्ठ विरुद्ध, अवस्था विरुद्ध, क्रम विरुद्ध, परिहार विरुद्ध, उपचार विरुद्ध, पाक विरुद्ध, संयोग विरुद्ध, हृदय विरुद्ध, संपद विरुद्ध आणि विधी विरुद्ध. आता हा तर आमच्या आयुर्वेदानुसार झालाय, पण आजकाल मनीषा एक नवीन स्टडी आहे, जो एक नवीन विषय आजकाल येतोय ज्याला आम्ही टोपोग्राफी असं म्हणतो. टोपोग्राफी म्हणजे कुठलंही अन्न तुमच्या शरीरामध्ये गेल्यानंतर त्याचा शरीरावरती काय परिणाम होतोय ज्याचा याच्यामध्ये अभ्यास केला जातो त्याला टोपोग्राफी असं म्हणतंय. त्या टोपोग्राफीच्या स्टडीनुसार जर आपण बघितलं आणि आयुर्वेदानुसार जर बघितलं तर बरंच साम्य आपल्याला या ठिकाणी दिसायला मिळेल. तर मी पुढच्या भागामध्ये सांगायलेच की टोपोग्राफी मध्ये आणि आयुर्वेदाने जे सांगितलेले जे विरुद्ध आहार आहे ते कसं काय एकमेकांना मॅच करतात किंवा ते कसे एका प्रकारे जुळतायत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला असं वाटतं की काय, एक पदार्थ खाल्ला दुसरा पदार्थ खाल्ला हो म्हणून कायच परिणाम होणार आहे याच्या शरीरावरती, किंवा एकदा खाल्लं तर काय होणार आहे, दोनदा खाल्लं तर काय होणार आहे, महिन्यात एकदा खाल्लं तर काय होणार आहे. पण असं नाहीये मनीषा, विरुद्ध आहार हा इतकाच घातक आहे जितकं विष हे माणसाकरता घातक आहे. कारण विरुद्ध आहाराचे नुसतंच तुम्हाला थोडंसं चक्कर आलं किंवा थोडंसं मळमळणं उलट्याने ह्याच्यापुरतंच सीमित नाहीये. तुम्ही अति प्रमाणात वारंवार जर ह्याचं सेवन केलं तर आयुर्वेदानुसार ह्याचं जर प्रमाण अति प्रमाणात जर झालं तर अगदी अंधत्व येणं, त्याच्यानंतर जलोदर ज्याच्यामध्ये पोटामध्ये पाणी साठणं, एन्सेफलायटिस म्हण किंवा वेडेपणा लागणं अक्षरशः इथपर्यंत, त्याच्यानंतर नॉर्मल जसं काही उलट्या आहेत, मळमळ आहे, पोट फुगणे आहे, ऍसिडिटी आहे, घशाची आंबट पाणी आहे, तर अगदी नॉर्मल आहे. पण अगदी इनफर्टिलिटी ते कॅन्सर पर्यंतचे आजार ह्या विरुद्ध आहारामध्ये होऊ शकतात. त्याच्यामुळे त्याला तितकंच त्याचं फॉलो करणं, त्याचे नियम पाळणं तितकंच गरजेचं आहे. तर आता मी जसं म्हटलं होतं की आपण एक एक बघूया की कुठला आहार जर घेतला आणि तो कशा प्रकारे आपल्या शरीरावरती परिणाम करू शकतो. तर सगळ्यात पहिल्यांदा मी सांगते की देश विरुद्ध, तर देश विरुद्ध म्हणजे जसं जर एखादा उष्ण ठिकाणी तुम्ही गेला आणि उष्ण ठिकाणी निश्चितच उष्ण ठिकाणी तुम्ही उष्ण पदार्थ खाणं, गरम पदार्थ खाणं, वृक्ष पदार्थ खाणं, तिखट पदार्थ खाणं हे निषिद्ध मानलेलं आहे. निषिद्ध असे पदार्थ खाल्ले तर तुम्हाला त्रास होणारच आहे, ज्याच्यामध्ये मग पोट साफ न होणं आहे किंवा आंबटपणा आहे, घशाशी आंबटपणा येणं आहे, आंबट ढेकरा येणे असे आजार होणार आहे. हे आहेला मी याला म्हणतो देश विरुद्ध. त्याच्यानंतरचं आहे काल विरुद्ध. काल विरुद्ध म्हणजे आता आपल्याकडे 3 ऋतू आहेत, पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा. तर आता हिवाळ्यामध्ये जर तुम्ही थंड गोष्टी खाल्ल्या, जसं आईस्क्रीम खाल्लं, थंड पदार्थ खाल्लं, तर त्याच्यामुळे हे दुष्परिणाम दिसणारच आहे. उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही वृक्ष पदार्थ खाल्ले, कोरडे पदार्थ खाल्ले, गरम पदार्थ खाल्ले, त्याचा त्रास हा दिसणारच आहे. याच्याशिवाय दही हे रात्री खाणं किंवा रात्रीच्या आंबट खाणं हे निषिद्ध मानलेलं आहे. कशासाठी, तर दह्याचं एक स्वतःचा गुणधर्म आहे ज्याला मी म्हणतो अभिषंदपणा. अभिषंदपणा म्हणजे काय, दही हे पचायला जरासं मुळात जड असतं. सकाळी आपण बाहेर जातो म्हणा किंवा चालतो करतो काही कारणामुळे आपली हालचाल होते, दही पचायला सोपं असतं. पण संध्याकाळच्या वेळी दह्याचे गुणधर्म आयुर्वेदानुसार हे कम्प्लिटली अपोजिट किंवा पूर्णपणे विरोध रीतीने शरीरामध्ये कार्य करतात. त्याच्यामुळे संध्याकाळच्या वेळी जर दही खाल्लं तर जडत्वपणा येणं, सर्दीचा त्रास होणं, मायग्रेनचा त्रास होणं आणि कधी कधी उलट्या येणं इथपर्यंतचा त्रास होऊ शकतो संध्याकाळच्या वेळी दही खाल्लं तर. त्याच्यानंतरचा जो प्रकार आहे अग्निविरुद्ध. अग्निविरुद्ध म्हणजे काय की आता आमच्या आयुर्वेदामध्ये जसं मंदाग्नी आहे, तीव्र अग्नी आहे आणि एक नॉर्मल अग्नी, जो प्रत्येक माणूस अन्न पचवण्यासाठी जो नॉर्मल अग्नी असतो, तर मंद अग्नी आहे म्हणजे ज्याचा काही कारण असतो, काही आजार आहे म्हणा किंवा मुळात जर त्यात एखाद्या व्यक्तीचा लहान मुलांचा अग्नी हा जर मंद असेल, अशा वेळेस तुम्ही जर जड पदार्थ खाल्ले किंवा शरीराला न सोसणारे पदार्थ खाल्ले, म्हणजे अगदी तुमचा मंदाग्नी उलट्या होत आहेत, जुलाब झालेले आहेत आणि अशा वेळेस तुम्ही कुठलं तरी फास्ट फूड खातायत किंवा खूप तिखट पदार्थ खातायत, तर निश्चितच परत जुलाब लागणार आहेत किंवा परत पोटाचा त्रास चालू होणार आहे, तर त्याला म्हणतात अग्निविरुद्धाचा आहार. मात्राविरुद्ध. मात्राविरुद्ध म्हणजे कसं, प्रत्येक गोष्टीची एक मात्रा ही ठरलेली असते, कुठली गोष्ट किती प्रमाणामध्ये खायची. पण सगळ्यात तुला मजेशीर वाटेल, तूप आणि मधाची सम मात्रा जर घेतली तर ती विषाप्रमाणे काम करते.
0: बापरे.
1: तर त्याचे परिणाम हे अक्षरशः खूप असे भयानक आहेत. तूप आणि मात्रा जर तुम्ही सम प्रमाणात घेतली तर तुम्हाला इमिडिएटली थोडंसं चक्कर आल्यासारखं जाणवणं, थोडंसं गरगरल्यासारखं होणं, हे प्रकार होऊ शकतात. सो एक तर तुपाचं प्रमाण कमी घ्या, मधाचं जास्त घ्या किंवा मधाचं कमी घ्या, तुपाचं जास्त घ्या, याप्रमाणे करू शकता. पण जर सम प्रमाणात घेतले तर तो मात्र विरुद्ध आहार आहे. त्याच्यानंतर सातमे विरुद्ध म्हणजे एखाद्याला एखाद्या गोष्टीची समजा अलर्जी आहे, कोणाला काजूची अलर्जी, कोणाला शेंगदाण्याची अलर्जी असते, कोणाला बऱ्याचशा फूड अलर्जीज असतात, त्या गोष्टीचा जर त्यांनी सतत, आता कोणाला तिखट मिरचीची अलर्जी असते की त्या मिरच्या हाताला जरी लागल्या तरी हात झोंबतात आणि मग अशा गोष्टी शरीरात गेल्या तर मग बराच वेळ दाह होणं, पटकन बरं न वाटणं, पोट फुगणं असे आजार होतात. तर किंवा एखादा व्हेजिटेरियन व्यक्ती आणि त्यांनी बळजबरी नॉनव्हेज खाल्लं तर त्याचे काय परिणाम होतात ते त्याला माहिती आहेत. तर आम्ही याला सातमे विरुद्ध असं म्हणतात. असे पदार्थ सुद्धा विरुद्ध आहारामध्ये येतात. त्याच्यानंतर दोष विरुद्ध. जसं आमच्या आयुर्वेदानुसार वात, पित्त, कफ ह्या तीन मेन प्रकृती आहेत प्रत्येक माणसाच्या. प्रत्येक माणसामध्ये वात असू शकतो, पित्त असू शकतो किंवा कफ असू शकतो. तर वात चे जे व्यक्ती आहेत त्यांना स्निग्ध पदार्थ म्हणजे तुपाचे पदार्थ म्हणा किंवा ज्याच्यामुळे वात कमी होतो असे पदार्थ खाणं हितकारक असतं. पण अशा व्यक्तींनी रुक्ष पदार्थ खाल्ले, कडक पदार्थ खाल्ले, वाळलेले पदार्थ खाल्ले तर वाताचा प्रकोप होणार आहे आणि त्याचा विपरीत परिणाम शरीरावर दिसणार आहे. तेच पित्त प्रकृतीच्या माणसांनी जर आंबट पदार्थ, तिखट पदार्थ, खारट पदार्थ जास्त खाल्ले तर निश्चितच पित्ताचे जे आजार आहेत ते त्यांना होणार आहेत. आणि कफ, ज्यांना सतत कफ होतोय, ज्यांना अस्थमाचा त्रास आहे, ज्यांना थोडं वारंवार सर्दी होते, अशा व्यक्तींनी सतत मधुर पदार्थ म्हणजे गोड पदार्थ म्हण किंवा सतत तुपाचे जे पदार्थ ते जर खाल्ले तर निश्चितच त्याचा त्रास होणार आहे. तर त्याला आम्ही दोष विरुद्ध असं म्हणतो. नंतरचं जे आहे संस्कार विरुद्ध. आता संस्कार म्हणजे काय तर अन्न म्हणजे भाज्या चिरण्यापासून ते अन्न शिजवण्यापर्यंत जी प्रक्रिया आहे ती प्रत्येक संस्कारामध्ये येते. भाजी चिरणे हा एक संस्कार, भाजी शिजवणे किंवा भाजणे हा एक संस्कार, ते अगदी त्याला स्टोअर करणे हा एक संस्कार, हा आहे संस्कार पद्धत. तर तुम्ही कुठल्याही पदार्थावरती कसा संस्कार करताय हे खूप महत्वाचं असतं. तर आता समजा तुम्ही दही आणि मध, आमच्या आयुर्वेदामध्ये दही आणि मधाला गरम करणं निषिद्ध मांडलेलं आहे आणि आजकाल सर्रास दिस बघायला मिळतं की पनीरला मॅरिनेट केलेलं आहे, चिकनला दह्यामध्ये मॅरिनेट केलेलं आहे आणि ते पदार्थ तुम्ही गरम करताय. हनी चिली बटाटो ज्याच्यामध्ये गरम गरम बटाट्याच्या वेफर्स वरती गरम गरम मध ओतला जातोय किंवा ते चांगलं आणखीन एक पदार्थ मी म्हणू शकते, सकाळी उठल्यावरती कोमट पाण्यामध्ये मध घेतात गरम पाण्यामध्ये, ते सुद्धा निषिद्ध मांडलेले आहे कारण हा सुद्धा विरुद्ध आहारातलाच एक प्रकार आयुर्वेदाने मांडलेला आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे वीर्य विरुद्ध. वीर्य विरुद्ध म्हणजे काय, प्रत्येक पदार्थाचं एक सामर्थ्य आहे. म्हणजे प्रत्येक पदार्थ आता घेतला, समजा आपण एखादी गोळी घेतली, समजा साधी क्रोसिन सगळ्यांना माहिती, क्रोसिनचा काय ताप कमी करायचा, तर हा त्या क्रोसिनचा वीर्य आहे, तर क्रोसिनचा गुणधर्म आहे. तसेच प्रत्येक पदार्थाचा एक गुणधर्म आहे की जो तो तुम्हाला दाखवतो. जसा आवळा, आवळा आपण का खातो की तुम्ही सगळीकडे ऐकलं असेल की आवळा शरीराकरता हितकारक आहे, खाताना तो तुरट लागतो पण जेव्हा पाणी पिता तेव्हा त्याच्यावरती तो गोड लागतो. का? कारण आम्ही त्याला एक विपाक म्हणून प्रकार असतो, तो जो विपाक जो असतो हा त्याचा मधुर असतो आणि तो तुमच्या शरीरावरती हितकारक कार्य करणार असतो. तसंच प्रत्येक पदार्थाचा एक गुणधर्म असतो. तर हे वीर्य विदुर्त. आता दूध आणि मासे. दूध हा मुळात सौम्य पदार्थ आहे. सौम्य पदार्थ आहे म्हणजे त्या, आता समजा कधी पण बर्न म्हणजे कुठली गोष्ट जळालेली असेल किंवा ऍसिडिटी झाली तर आपण काय करतो, फ्रीजमधलं दूध काढतो, एक ग्लास दूध पितो, खूप बरं वाटतं. का? कारण दुधाचं जे प्रमाण आहे ते थंडपणा देणं आहे, शरीराला थंडत्व देणं आहे, शीतलता देणं काम आहे. म्हणजे दुधाचं वीर्य कसं आहे, शीत आहे. आणि तेच मासे कसे आहेत, उष्ण आहेत. तुम्ही जर बघितलं असेल की मासे खाल्ले की मला त्रास झाला, मासे खाल्ले की मला शरीरावरती फोड येतात, मासे खाल्ले की मला लगेचच खाज येते. कारण का? माशाचा मुळात गुणधर्म उष्ण आहे. म्हणजे मासे हे ऍसिडिक आहेत. जेव्हा दूध आणि मासे हा वीर्य विरुद्ध आहार आहे, जेव्हा दोन गोष्टी एकत्र येतात त्याचे परिणाम हे इतके भयानक आहेत. व्हिटिलिगो ज्याला शरीरावरती पांढरे डाग येणं, हा सगळ्यात पहिले हा प्रकार दूध आणि मासे किंवा दूध आणि कुठलंही मांस जर खाल्लं तर ह्याचा परिणाम तुम्हाला लगेचच दिसायला चालू होतो. कारण दुधाचं वीर्य हे शीत आहे, माशाचं वीर्य किंवा कुठल्याही मांसाचं वीर्य हे उष्ण आणि हे वीर्य शरीराला पचवणं फार जड जातं, त्याच्यामुळे ह्याचा परिणाम हा त्वचा विकारांमध्ये दिसून येतो. त्याच्यानंतरचा जो विरुद्ध आहे कोष्ठविरुद्ध. कोष्ठविरुद्ध म्हणजे एखादीची जे आपण म्हणतो ना की मी जसं म्हणलं होतं की पाचन शक्ती कमी असते किंवा मुळातच कोठा ज्याला म्हणतो, एखाद्याचा कोठा कडक असतो, एखाद्याचा कोठा खूप सौम्य असतं की जरासं काही बाहेरचं खाले की लगेचच लूज मोशन लागले, जरासं काही घरातला पण वेगळा पदार्थ खाले की लगेच लूज मोशन लागले, त्याला आम्ही मृदू कोठा म्हणतो. अशा व्यक्तीने जर सततच विरेचक पदार्थ खाल्ले किंवा अशा व्यक्तीला माहिती की आपल्याला हा पदार्थ खायचा नाही आणि त्याच्याकडनं चुकून तो पदार्थ सरत सरत खाल्ला जातो, तर त्याला आम्ही म्हणतो कोष्ठविरुद्ध. त्याच्यानंतरचा जो आहे परिहार विरुद्ध. परिहार विरुद्ध म्हणजे काय, काही गोष्टी अशा सांगितलेल्या आहेत की काही गोष्टी ज्या आहेत त्या खाल्ल्यानंतर किंवा खाण्याच्या आधी किंवा खाण्याच्या नंतर तुम्हाला काहीतरी थोडा गॅप ठेवावा लागतो आणि त्या गोष्टी जर तुम्ही सेवन केला तर त्याला म्हटलेलं आहे परिहार विरुद्ध. उदाहरणार्थ चहा. चहा नंतर थंड पाणी पिणे हे निषिद्ध मानलेलं आहे, कारण चहा हा आहे उष्ण, थंड पाणी हे अगेन शीत आहे, तर ह्याच्या परत विरुद्ध आपल्याला शरीरावरती परिणाम दिसतात. त्याच्यानंतर उपचार विरुद्ध. आता तुपाला आयुर्वेदामध्ये उपचारामध्ये घेतलेलं म्हणजे ट्रीटमेंटमध्ये आम्ही तूप खूप वापरतो, पण तुपामध्ये परत थंड पाणी पिलं की तुपाचा काहीही शरीरावरती परिणाम होणार नाही. सो हे उपचाराविरुद्ध मानलेलं आहे. त्याच्यानंतर स्वयंपाकामध्ये पाकविरुद्ध, म्हणजे काही गोष्टी अशा आहेत की त्या काळी सुद्धा पूर्वीच्या लोकांनी सांगून ठेवलेला की जे आता सुद्धा आपल्याला बघायला मिळतं की आजकालचं मॉडर्न सायन्स सुद्धा ह्याला म्हणतं की हा हे बरोबर आहे. जसं की तेलाला पुन्हा पुन्हा गरम करणं. तेलाला पुन्हा पुन्हा गरम करणं हे पूर्वीच्याच काळी लोकांनी सांगून ठेवलेलं आहे की तेलाला अन्नाला परत परत गरम करू नका. आता आता पण आता तुम्ही सगळीकडे प्रचलित हे म्हणजे आता ऐकायला पण मिळतं की तेल पुन्हा का गरम करायचं नाही, की तुम्ही तेल जेव्हा सारखं सारखं गरम करता त्याच्या ऑक्सिडेशन प्रक्रिया निर्माण होते, फ्री रॅडिकल्स असतात. हे जे फ्री रॅडिकल्स असतात हे शरीरातल्या सेल्सला पचवणं इतकं जड जातं की त्याच्यामुळे अगदी हृदयविकार, स्ट्रोक किंवा पॅरालिसिस यांसारखे आजार होऊ शकतात. त्याच्यामुळे परत परत तेल गरम करणं ह्याला पाक विरुद्ध असा विरुद्धहार मानला जातो. नंतर संयोग विरुद्ध. संयोग विरुद्ध म्हणजे काय, की एखादा पदार्थ आणि दुसरा पदार्थ जेव्हा एकत्र येतो आणि त्याच्यातनं जो तिसरा पदार्थ मी म्हटलं की त्याचा गुणधर्म पूर्णपणे वेगळा येतो, त्याला म्हणतो संयोग विरुद्ध. आणि त्याचं सगळ्यात महत्वाचं उदाहरण म्हणजे दूध, फळं, दूध आणि भात. कारण का दूध हा पदार्थ असा आहे की ज्याला मिठाचा थोडा सुद्धा टच चालत नाही किंवा मीठ चालत नाही. दुधामध्ये मीठ टाका, लिंबू टाका, नक्कीच नाचतं. पनीर बनवायचं लिंबू टाकायलाच पाहिजे, कारण ते नाचतं. हा आपल्याला पनीर बनवण्याचा आहे. पण हीच गोष्ट विचार कर की दुधाचा गुणधर्म अल्कली आहे, म्हणजे दुधाचा गुणधर्म हा थंड आहे. आपण जेव्हा भात खातो भातामध्ये मीठ असतं ते दुधाला नाचवणार आहे. फळं खाता बरेचसे पदार्थ जसं संत्री आहे, मोसंबी आहे, ही आंबट फळ आहेत आणि प्रत्येक पदार्थामध्ये काही ना काही केमिकल हे उपस्थित आहेत जे दुधासोबत जर आली तर त्याच्यातनं विषासारखे कार्य निर्माण होते. त्याच्यामुळे आयुर्वेदाने दूध आणि फळं एकत्र खाणं ह्याला निषिद्ध मानलेलं आणि विशेषतः दूध आणि केळी, कारण केळीमध्ये अलर्जिन नावाचा एक पदार्थ आहे जो दुधासोबत जर मिसळला तर तो विरुद्ध आहार, म्हणजे या टोपोग्राफीच्या स्टडीनुसार त्याला अलर्जन असं म्हणतात, जे इमिडिएट ज्या लोकांना अस्थमा असेल अस्थमाचा त्रास व्हायला चालू होतो. तर ह्याला संयोग विरुद्ध असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतरचा हृदय विरुद्ध किंवा रुची विरुद्ध, म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर एखादा पदार्थ नाही आवडत आहे आणि तो जर तो पदार्थ खातोय तर त्याला रुची विरुद्ध आहार असं म्हटलेलं आहे. आणि संपदा विरुद्ध. संपदा विरुद्ध म्हणजे पदार्थाचा गुणधर्म आहे तो त्या विशिष्ट अवस्थेतच खाल्ला पाहिजे. म्हणजे कुठलंही आता फळ घे, फळाला एकदम कच्चं खाऊनही चालत नाही आणि खूप पिकलेलं असतानाही खाऊन चालत नाही, त्याला त्याच्या योग्य अवस्थेत आल्यानंतरच खायला पाहिजे. अगदीच पिकलेली केळी खाऊनही काही उपयोग नाही आहे, ज्याच्यामध्ये की आता हातामध्ये घेतली की ती मोडणार आहे, मग निश्चितच याच्यातनं परिणाम हा घातकच दिसणार आहे. आणि दुसरं 18 गुणधर्म म्हणजे विधी विरुद्ध. प्रत्येक पदार्थ करायचा काही विधी सांगितलेल्या आहेत, त्या विधी न करता त्या पदार्थ किंवा खाण्याचे नियम आहे त्याच्या विरोधात, की सकाळी तुमचा नाश्ता बाबा ह्या वेळेत झाला पाहिजे, तुमचं दुपारचं जेवण ह्या वेळेत झालं पाहिजे, रात्रीचे जेवण सूर्यास्ताच्या पूर्वी झालं पाहिजे, हे असे जर विधीविरुद्ध तुम्ही कार्य केला तर निश्चितच त्याचे परिणाम आपल्याला शरीरावरती घातक दिसणार. तर ह्या सगळ्या पदार्थांना विरुद्ध आहार असं म्हटलेलं आहे.
0: जेवढं पण तुम्ही एक्सप्लेनेशन सांगितलं आता त्यामध्ये बरेचसे असे पदार्थ आहेत ते आपण कायम असे जेवणामध्ये घेत असतो, जसं एक एकट्यानं चहा पिल्यानंतर पाणी प्यायची सवय असते, म्हणजे गोडपणा असा तोंडात राहतो, अशी वेगवेगळी कारणं त्यांची असतात, ती म्हणजे सवयी लागलेली असते. किंवा दूध आणि फळं आपण आरामात खातो, मिल्कशेक वगैरे बनवून खातो आपण, वेगवेगळ्या फळांचे मिल्कशेक पितो, तर
1: मिल्कशेक आहे, फ्रूट सॅलड आहे,
0: हो,
1: आणि सर्रास लहान मुलांना दूध केळी शिक्रन हार पदार्थ फेमस येतो
0: ना,
1: पण तो विरुद्ध आहार आहे इमिडिएट. आणि बघायला पण म्हटलं की दूध भात दिलं किंवा खिचडी आणि दूध फार प्रचलित आहे. सुरमा नावाचा एक आजार आहे, त्वचेवरती ना असं डिस्कलरेशन होते त्वचेवरती.

0: किंवा अतिप्रमाणात खाल्ला गेला तर व्हाईट व्हिटी लोक हा पण प्रकार होतो त्याच्यामध्ये. तर हे तुम्हाला निश्चित बघायला मिळेल की दूध आणि केळी खाल्लेले पदार्थ किंवा लहान मुलं जी दूध आणि केळी खातात त्यांना वारंवार सर्दी होते, ती वारंवार आजारी पडतात. किंवा दूध आणि भात खाल्लेली मुलं किंवा दूध आणि फळं खाल्लेल्या मुलांना कृमी, ज्याच्यामध्ये जंत होतात, हे जंत लगेचच अशा मुलांमध्ये जंताचा प्रकार फार पटकन दिसून येतो.
1: म्हणजे आपण म्हणजे लहान मुलांनाही म्हणत असतो की हा दूध भात साखर खा, छानही लागतं आणि तेवढं दूधही पोटात जातं आणि पोट भरल्यासारखंही होतं, म्हणजे अशी वेगवेगळी कारणं सांगून त्यांना भरवत असतो. पण किती चुकीचं आहे हे, म्हणजे विरुद्ध आहार आपण जर घेतला तर किती सगळे वाईट दुष्परिणाम आपल्या शरीरावरती होऊ शकतात.
0: निश्चितच मनीषा, जसं सांगितलेलं आहे मला आता एक्झॅक्टली आठवत नाही पण की अन्न सुद्धा तुम्ही औषधासारखं खा, नाही काही गोष्टी तर औषधं तुम्हाला अन्नासारखी खावी लागतील अशी एक कुणीतरी म्हटलेलं आहे.
1: हो हो.
0: तर त्याचं कारणच हे आहे की अन्नामध्ये सुद्धा काही गुणधर्म आहे जे तुमच्या शरीरासाठी हितकारक आहेत, पण केव्हा त्यांना त्यांच्या आहे त्या गोष्टी सांगितल्याप्रमाणे गोष्टीने घेतलं. तर आणखीन एक पदार्थ मी तुला सांगते मनीषा, आजकाल फार प्रचलित पदार्थ आहे, बटाट्यांना गरम करणं, फ्रेंच फ्राईज, फ्राईड चिप्स. पण माहिती आहे किती घातक आहे, बटाट्याला खोलवरती तळणं हा कम्प्लिटली विरुद्ध आहार किंवा विरुद्ध म्हटलेला आहे. कारण का तर त्या बटाट्यामध्ये ॲक्रोमेलाइट सारखे विषारी पदार्थ असतात, जेव्हा तुम्ही त्याला खोलवर तळता तेव्हा ते वरती येतात आणि असे पदार्थ कॅन्सर पर्यंत निर्माण करू शकतात, हे इतके घातक असतात.
1: मग आपण बटाट्याचे चिप्स वगैरे बनवून पण तळतो, मग तेही त्याच्यामध्येच मोडतं का?
0: हा, ते त्याच्यामध्येच मोडतं. आपण आपण कसं करतो, त्याला वाळवतो, त्याच्यामुळे ते खोलवर तळली जात नाही, त्याला पूर्णपणे वाळवल्यानंतर तेलात टाकल्यावरती लगेचच तळतात. पण फ्रेंच फ्राईज म्हण किंवा ओले बटाटे म्हण, त्याला तुम्ही जेव्हा खोलवरती तळता किंवा डबल फ्राईड करता तेव्हा त्याला अति प्रमाणामध्ये तळलं जाते.
1: अच्छा,
0: निश्चितच ते घातक आहे.

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Belagavi. Call 08312473777.
1: आपण आपल्या लिस्नरना अशा काही गोष्टी सांगू शकतो का ज्या त्यांच्या रोजच्या आहारामध्ये येत असतील किंवा जेवणामध्ये कधीतरी ते खात असतील आणि ज्या त्या खाऊ नयेत अशा कोणत्या गोष्टी आहेत?
2: निश्चितच मनीषा, मी काही गोष्टी सांगते इथे. हा, जसं मी सगळ्यात पहिल्यांदा म्हटलं होतं की चहा, आपण चहापासून चालू करूया. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला असं ऐकायला मिळेल चहा प्यायचा तर विदाउट दूध टाकता प्या, किंवा चहाचा पाला ज्याला आम्ही गवती चहा टाकून तोसा प्या. त्याचं कारण असं आहे की चहामध्ये कॅटिन नावाचे फ्लोएनाइड्स असतात जे तुमच्या हृदयासाठी हितकारक असतात. म्हणजे तुला आता खोटं वाटेल मनीषा, पण चहा इतका हितकारक आहे की तुम्हाला 75 आजारापासून दूर ठेवू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चहा पिणाऱ्या माणसाला हृदय विकाराचा झटका पटकन येत नाही. पण कुठला चहा
1: ते महत्वाचं आहे,
2: दूध न टाकलेला चहा. कारण का, हे कॅटिन आणि फ्लोएनाइड्स जेव्हा ऍक्टिव्हेट असतात शरीरामध्ये आणि जेव्हा त्याच्यामध्ये आपण दूध टाकतो, दुधामध्ये केसिन नावाचं जे एक प्रोटीन आहे किंवा एक घटक आहे, जेव्हा हाचा आणि त्याचा संपर्क येतो तेव्हा चहामधले जे महत्वाचे घटक आहे ते आपलं कार्य पूर्णपणे थांबवतात आणि त्याचे दुष्परिणाम शरीरावरती दिसतात. म्हणून आजकाल सतर्कतेमध्ये पण सांगतात की चहा आणि दूध एकत्र घेणं, चहामध्ये दूध टाकणं टाळा. त्याच्यानंतर दूध आणि दही. आता दूध आणि दही निश्चितच माहिती की दुधाचा गुणधर्म हा शीतल आहे, थंड आहे, आणि दही हे कसं आहे, आंबट आहे. तर दूध आणि दही एकत्र घेतले की निश्चित दुधाला पण ते नास होणार आहे, परत शरीराला पचायला जड जाणार आहे, तर निश्चित परत त्याचे वाईट परिणाम दिसणार आहेत. मग असे कुठले पदार्थ आहे, समजा आपण खीर खाल्ल्यानंतर दही शक्यतो, पण कारण बऱ्याच वेळा असं दिसतं की जेव्हा पंचपक्वानाचा ताट समोर येतं, कोशिंबीर पण असते जी दह्यात असते आणि एकीकडे खीर असते, अशा वेळेस एक कुठला तरी पदार्थ निवडा, एकतर खीर खावा किंवा कोशिंबीर खावा. त्याच्यानंतर डाळिंबाचा रस आणि द्राक्षाचा रस, ऍक्च्युली हे दोन्ही गोष्टी, डाळिंबाचा रस आणि द्राक्षाचा रस जर एकत्र घेतला तर हे विषासारखं कार्य करतात. त्याचं कारण असं आहे की डाळिंबाचा रस आणि द्राक्षाचा रस ह्याच्यामध्ये जे एक सायटोक्रोम आहे P450 3A4 नावाचं जे एन्झाइम आहे ते आपल्या सिस्टीम्सला ब्लॉक करतं. आणि सिस्टीम्सला ब्लॉक केल्यानंतर समजा आता एखादा व्यक्ती डायबिटीज आहे किंवा एखाद्या व्यक्तीला बीपी आहे अशी जर औषधं घेत असेल तर त्या औषधाचं प्रमाण हे रक्तामध्ये वाढवतात ह्या दोन्ही गोष्टींचा एकत्र आला, डाळिंबाचा रस आणि द्राक्षाचा रस, आणि त्याचे दुष्परिणाम शरीरावरती दिसू शकतात. आणि ह्याचे दुष्परिणाम इतके वाईट दिसू शकतात की सडनली पॅरालिसिसचा अटॅक येणं, सडनली स्ट्रोकचा अटॅक येणं, गर

0: सारखं वाटणं, अनकम्फर्ट होणं, चेस्टमध्ये पेन होण्यासारखं होणं, तर हे आजार ह्याच्यामध्ये. तर निश्चित लक्षात ठेवा की एकतर डाळिंबाचा रस घ्या किंवा द्राक्षाचा रस घ्या, दोन्हीना एकत्र करून कधी घेऊ नका. त्याच्यानंतरचा आहे चहा आणि लसूण. बऱ्याच वेळा असं होतं की आपण चहा घेतो आणि लसणाची फोडणी टाकलेली चिरमुरे खातो किंवा लसणाची फोडणी टाकलेला कुठलाही पदार्थ खातो. त्याचं कारण असं की चहामध्ये मी जसं म्हटलं की अँटीकॉगुलंट कॉमोरिन नावाचा एक पदार्थ आहे की जे तुमच्या रक्ताला काय म्हणतो त्याला विरघळू देत नाही किंवा रक्ताचं जे आहे गोठू देत नाही, थोडक्यात रक्षाला गोठ्याचं काम करू देत नाही, दॅट इज कॉमोरिन. आणि लसणामध्ये एक पदार्थ जो आहे त्याला आम्ही अँटीकॉगुलंट म्हणतो, ते पण तुमचं रक्त गोठू देत नाही. हे दोन्ही पदार्थ एकच आहेत चहा आणि लसणामध्ये. पण चहा आणि लसूण जर एकत्र खाल्लं तर रक्ताचा निवळ काय होणार आहे, रक्त आणखीन अँटीकोगल म्हणजे रक्त आणखीन प्रवाहित होणार आहे. मग ह्याच्यामध्ये पॅरालिसिसचा अटॅक, स्ट्रोकचा अटॅक किंवा सडनली जर बीपीचा त्रास असेल कोणा तर बीपी वाढण्याचा अशासारखे देखील आजार होऊ शकतात. तर चहा आणि लसूण घेणं टाळा, दुधासोबत दह्याचे पदार्थ घेणं टाळा, चहामध्ये शक्यपर्यंत दूध टाकायचं टाळा. त्याच्यानंतर डाळिंबाच्या द्राक्षाचा रस कुठल्याही औषधं घेत असताल आणि डाळिंब आणि द्राक्षाचा रस घेणं टाळा. त्याच्यानंतर कच्चे हिरवे टमॅटो आणि अल्कोहोल एकत्र घेणं टाळा, कारण कच्चे आणि हिरवे जे टमॅटो असतात त्याच्यामध्ये सोलानाइन नावाचा पदार्थ असतो जो अल्कोहोलशी जर संयोगामध्ये जर आला तर त्याच्यामुळे ऍसिडिटी, हार्टबर्न, चेस्टपर्न सारखे समस्या उद्भवू शकतात. नंतर जसं मी परत म्हटलं होतं की बटाटे, बटाट्यामध्ये जे अक्रमाइल सारखे जो विषारी पदार्थ आहे जर तो खोलवर तळला गेला किंवा डबल फ्राईड केला गेला तर तो अगदी कॅन्सर म्हणजे कर्करोगासारखे पण आजार निर्माण करू शकतो. त्याच्यानंतर अन्न पुन्हा पुन्हा गरम करणं शक्यतोपर्यंत टाळा. त्याचं मी जसं म्हटलं की फ्री रॅडिकल्स, ऑक्सिडेशन पदार्थ निर्माण होतात ज्याचा काही परिणाम होणार नाही, इनफॅक्ट दुष्परिणाम हे शरीरावरती जास्त दिसणार आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे असे पदार्थ जेव्हा तुम्ही पुन्हा पुन्हा गरम केलेले पदार्थ खाता त्याच्यामुळे आपले जी चरबी आहे, चरबीमध्ये अ आणि ई नावाचं जीवनसत्व, ए आणि ई व्हिटॅमिन्स जे आहे ते ऍब्झॉर्प्शन कॅपॅसिटी पूर्णपणे बंद होते. त्याच्यामुळे अन्न पुन्हा पुन्हा गरम करून खाण्याचे शक्यतोपर्यंत टाळा.
1: बरं, मग तुम्ही सांगितलं की परत परत अन्न गरम करू नये ते टाळलं पाहिजे, हे तुम्ही सांगून दिलं. पण एखाद्या वेळेस आपल्याला घरी जरासं सकाळचं संध्याकाळी वगैरे आपण खातो किंवा संध्याकाळचं उरलेली भाजी वगैरे सकाळी खाली जाते, मग परत परत गरम करू नये म्हणजे त्याचं प्रमाण किती असावं?
0: तसं जर विचारशील ना मनीषा तर मी सरळ सांगते की अन्न गरम करूच नाही, कारण कधी ताजा आहार ताजं घ्या. हा आता ठीक आहे, वर्किंग वुमन आहे, जमत नाही सकाळचं संध्याकाळी, एकदा दोनदा ठीक आहे बघा, पण जमत असेल तर जमेल तितकं सात्विक आहार, जेवढं तुम्ही पटकन त्याला कापलं लगेच कढईत टाकलं लगेच ताटात आलं ते अन्न कधी तुम्हाला पोषक देणार आहे. पण जर तुम्ही त्याला फ्रीजमध्ये स्टोअर करताय, त्याला परत बाहेर काढताय, जर विशेषतः चपातीची कणी, भरपूर ठिकाणी असते की सकाळी पुरणाचा डब्बा लवकर करायचा, रात्री चपाती कणी करून फ्रीजमध्ये ठेवली, सकाळी चपाती पोळी काय जे काही केलं आणि ते दिलं, पण त्याचे विषारी गुणधर्म आहे. तर माझं असं म्हणणं आहे की जमेल तितकं ताजं आणि केल्या केला त्याला लगेचच त्याचं ग्रहण करा, तर त्याचं पोषण तत्व दिसणार आहे. एकदा दोनदा ठीक आहे, पण वारंवार मात्र ह्याचे दुष्परिणाम हे कधी ना कधीतरी दिसणार आहेतच.
1: आणि तुम्ही बरेचसे विरुद्ध आहार आपल्या जेवणातले म्हणजे सांगितलं की जे खाल्ल्यामुळं आपल्या शरीरावरती असे वेगळे परिणाम आपल्याला दिसून येणार आहेत. काही भाज्यांचं सुद्धा जर आपण म्हणजे जर मिक्स खाल्ल्या तरी एखाद्या वेळेस आपल्याला त्रास होऊ शकतो, अशा कोणत्या भाज्या आहेत का?
0: तसं तरी भाज्या आणि दूध एकत्र खाणं, ऍक्च्युली दुधाला ना कसं सांगितलेलं आहे की दूध हा जो गुणधर्म आहे ना ज्याच्यामध्ये मीठ आहे किंवा ज्याच्यामध्ये दही आहे त्याचा संयोग हा दुधासोबत शक्यतोपर्यंत टाळायचा. जर तुम्ही लहान मुलांना दूध घेत असाल किंवा स्वतः सुद्धा दूध घेत असाल तर एक तास आधी आणि एक तास नंतर शक्यतोपर्यंत काही खायचं टाळा, कारण जसा मिठाशी संयोग होणार आहे दुधाचे गुणधर्म विपरीत होणार आहे आणि मग त्याच्या परिणामापेक्षा हे दुष्परिणाम दिसणार आहेत. मग कुठल्या हिरव्या भाज्या जर तुम्ही दुधासोबत खाणार असाल तर त्याचे दुष्परिणाम आहेत. आता जसं पित्त प्रकृतीची जी माणसं आहेत, पित्त प्रकृतीच्या माणसांना हमकाच बघ, हिरव्या भाज्या खाल्ला की त्यांना काही ना काहीतरी त्रास होतोच, पोट तरी फुगतं, गॅसेस तरी होत आहेत किंवा लूज मोशन्स तरी होत आहेत. तर अशा माणसाने मग शक्यतोपर्यंत भाज्या खाणं टाळावं किंवा काही भाज्या आहेत ज्या त्यांना पथ्यकर आहेत त्या भाज्यांचं सेवन करावं, जसं दोडकी आहेत, गिलकी आहेत, कारली आहेत, तर ही भाज्या त्यांना चालतात. मग त्यांना पालक, मेथी, शेपू, चुका अशा भाज्या खाल्ल्या की निश्चित त्यांना लूज मोशनचा त्रास होतो. परत हा जो प्रकार आहे हा कोष्ठविरुद्ध प्रकार आहे, तर मग त्या व्यक्तीच्या प्रकृतीनुसार पण ह्या गोष्टी ठरवल्या जातात.
1: बरोबर. आणि असे कोणते पदार्थ आहेत का की जे खाल्ल्यामुळं अति प्रमाणात आपल्याला म्हणजे धोका होऊ शकतो?
0: असं तर आता जर बघायला गेले ना तर विरुद्ध आहाराचा जमाना आहे म्हटलं तरी चालेल. फास्ट फूड जे बघितलंय, चिकनला दह्यामध्ये मॅरिनेट केलं जात आहे, दही गरम केलं जात आहे. निश्चित आजकाल भाज्यांमध्ये तर दही चांगलं असं कालवून गरम करूनच मग त्या भाज्यांना तेल सुटण्यासाठी दही वापरलं जात आहे. लॉंग प्रोसेस. आम्ही आयुर्वेदाने सांगितलं की शक्यतोवर अन्न फार काळ गरम करू नका. कुठलाही मांस पदार्थ जर शिजवायचा असेल त्याला खूप वेळ शिजवावं लागतं, मग त्याच्यामध्ये काही सत्व नसतं. तर हे पदार्थ आजकाल म्हणजे असा हा प्रकार केला जातोय, तर त्याचे परिणाम हे कुठे ना कुठेतरी दिसतातच आहे आपल्याला. आज प्रत्येक घरामध्ये एखादी डायबेटिक व्यक्ती आहे, प्रत्येक घरामध्ये बीपी आहे, त्वचा रोग आहे. त्वचा रोगामध्ये मग जसं मी म्हटलं की चेहऱ्यावरती फोडं येणं आहेत, चेहऱ्याचं डिस्कलरेशन आहे, रक्ताचे विकार आहेत, रक्त दूषित आहे, किंवा पाईल्स, फिशर, फिशुला, हे आजार आपल्याला निश्चित दिसत आहेत. तर कुठे ना कुठे त्याचे दुष्परिणाम आपल्याला दिसत आहेत.
1: एकंदरीत विरुद्ध आहाराचं महत्व हे खूप समजून घेणं गरजेचं आहे, कारण आजची जर आपली लाईफस्टाईल बघितली तर विरुद्ध आहारच आपण जास्त प्रमाणात घेतोय असं आपल्याला कळून येत आहे. कारण तुम्ही जे आता एक्सप्लेन केला एवढ्या प्रकारचे, म्हणजे जवळजवळ 18 प्रकारचे विरुद्ध आहार तुम्ही सांगितलेत, आणि त्याच्या आतमध्ये कुठले कुठले पदार्थ येतात ते तुम्ही सांगून दिलं, कुठल्या पदार्थाचे काय गुणधर्म आहेत तेही आपण जाणून घेतलं. तर आताची जर आपली लाईफस्टाईल बघितली तर आपण रोज कळत न कळत विरुद्ध आहार सेवन करतच आहोत, पण तो सारखाच जर चालू राहिला तर आपल्या आरोग्यावरती निश्चितच दुष्परिणाम आपल्याला कालांतरानं पाहायला मिळणार आहेत. त्यामुळं वेळीच सावध झालेलं हे बरं आहे. आणि अतिशय महत्वाचा विषय आजचा होता आपला आणि त्याबद्दल तुम्ही वेळ दिलात. कार्यक्रमाच्या शेवटी मॅडम आपण आपल्या लिस्नरना साध्या सोप्या गोष्टी म्हणजे त्यांच्या लक्षात राहण्यासारख्या अशा काही टिप्स देऊ शकतो का की कुठला पदार्थ कशासोबत खाऊ नये?
0: हा चालेल, मी ते फक्त काही पदार्थाची नावं सांगते, जमेल तेवढं शक्यतोपर्यंत ह्या गोष्टी खाणं टाळा. जसं जर दूध असेल किंवा खीर असेल ताटामध्ये तर त्यासोबत दही, मीठ, दुधासोबत मुळा, दुधासोबत कच्चे सॅलेड, दुधासोबत नारळ, दुधासोबत लिंबू, जांभूळ आणि दूध, दूध आणि आवळा, दूध किंवा गुळ, दूध आणि तिळाचे पदार्थ, दूध आणि उडीद आणि दूध आणि मासे हे पदार्थ खाणं टाळा. त्याच्यानंतर जर दही तुमच्या ताटामध्ये असेल किंवा दह्याचा कुठला पदार्थ असेल तर त्याच्यासोबत पनीर, कुठलाही गरम पदार्थ किंवा खरबूज दह्यासोबत खाणं टाळा. त्याच्यानंतर जर खीर ताटामध्ये असेल, म्हणजे शेवयाची खीर असेल किंवा ज्याच्यामध्ये दूध घातलेली अशी जर खीर असेल, तर शक्यतोपर्यंत दही, लिंबू आणि फणसाची भाजी खाणं टाळा, कारण तो विरुद्ध आहार आहे. त्याच्यानंतर मध जर घेत असाल तर मध कधीही द्राक्षावरती टाकून खायचा नाही, कारण त्याच्या विरुद्ध परिणाम शरीरावरती दिसतो. आणि कमल बीज म्हणजे मखाना ज्याला आपण म्हणतो, मखाना आणि मध याचा कधी संयोग करायचा नाही, त्याचे पण विपरीत परिणाम शरीरावरती दिसतात. त्याच्यानंतर गरम पाणी जर घेत असाल किंवा गरम पाणी पिले असेल तर लगेच त्याच्याबरोबर आईस्क्रीम किंवा कुल्फी किंवा कुठलाही शीत पदार्थ खाणं टाळा, कारण तो परत शरीरावरती घातकच ठरणार आहे. जसं मी सांगितलं होतं की तूप आणि मध समान मात्रेमध्ये खाणं टाळा. जर तुम्ही खरबूज, खरबूज म्हणजे पूट इकडे म्हणतात, तर त्या खरबुजासोबत लसूण, दूध, दही, मुळा किंवा मुळाचे पत्ते खाणं आधी किंवा नंतर किंवा त्या दिवशी मुळाची वाणी पूर्णपणे टाळा, कारण खरबुजामध्ये ऍसिडिक प्रमाण हे जास्त आहे. जे तुम्ही सकाळी सुद्धा मुळा खाल्लेला असेल आणि तुम्ही दुपारी खरबूज खाता तरी सुद्धा ते विपरीत परिणाम दाखवू शकतं. त्याच्यानंतर काही काही लोकांना वजन कमी करण्यासाठी आजकाल बरेचसे लोक ऍपल सायडर व्हिनेगर घेतात किंवा व्हिनेगर नावाचा पदार्थ घेतात. जर तुम्ही भात खात असाल तर भात आणि व्हिनेगर एकत्र घेणं टाळा, त्याचे विषासारखे परिणाम आपल्याला शरीरावरती दिसू शकतात. आणि जर केळे खाल्लेला असेल किंवा केळं खाऊन लगेच मठ्ठा प्यायचा किंवा ताकाचा कुठलाही पदार्थ पित असाल तर तो शक्यतोपर्यंत तो टाळा, कारण तो पण विरुद्ध आहारातलाच एक प्रकार आहे. आणि तूप, तुपाला शक्यतोपर्यंत पितळाच्या भांड्यात ठेवू नका किंवा कास्याच्या भांड्यामध्ये ठेवू नका, कारण त्याचं आणि त्याची प्रक्रिया होते, केमिकल रिएक्शन होते आणि इट बिकम अ पॉइजन जे विषाप्रमाणे कार्य करू शकतो.
1: थँक्यू सो मच.
0: थँक्यू अनिशा, मला इथे बोलवल्याबद्दल धन्यवाद.

0: नमस्कार, तुम्ही ऐकताय वेणुधुनी 90.4 FM KLE कनसु. आजच्या एका विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत आशा पत्रावळी यांना आणि त्यांच्यासोबत सविता भटकळ, ज्योतिका इजारे आणि सुनीता देसाई या सुद्धा उपस्थित आहेत. तर नेहमीप्रमाणे आशा पत्रावळी यांनी आणखीन एक रेकॉर्ड केलेला आहे, रॉयल सक्सेस इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड आणि त्यासोबत इनक्रेडिबल बुक ऑफ रेकॉर्ड त्यांनी नुकतंच केलेलं आहे. त्याचसोबत जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन यांच्याकडून त्यांच्या कामाचं कौतुक केलं गेलं आणि त्यांना सन्मानितही केलं गेलं. तर त्यांचा हा प्रवास आपण जाणून घेणार आहोत. आशा पत्रावळींना आपण ओळखतोच आणि त्यांनी त्यांच्या विणकामातून अनेक महिलांनाही स्वावलंबी बनवलेलं आहे. तर त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. मॅडम, वेणुधुनीच्या स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: सोबत सविता भटकळ मॅडम, ज्योतिका इजारे मॅडम आणि सुनीता देसाई मॅडम, तुमचं सर्वांचंही वेणुधुनीच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. तर आशा मॅडम, पहिल्यांदा तुम्हालाच मी विचारेन की हे जे आता तुम्ही रेकॉर्ड केलेलं आहेत ते नेमकं काय होतं आणि किती दिवसात तुम्ही ते पूर्ण केलं?
1: मी ऍक्च्युली 2.5 वर्ष पूर्ण केले त्या रेकॉर्डला एका.
0: बर.
1: कारण ते टोप होतं जरास, डिझाईन टोप असा जरा, शेन पॅटर्न्स आहेत ते.
0: अच्छा.
1: ते विणकामात पहिल्यांदा मी सगळे स्टडी केले, त्यानंतर रेकॉर्ड मध्ये भाग घेतली. काय म्हणून सरांना विचारले, सर म्हटले कर, तू करू शकतेस.
0: बर.
1: मी करायला जिद्दीनं करायला घेतली आणि ती पूर्ण केली मी. आणि दोघांचे लेटर्स आले मला, आम्ही तुला अवॉर्ड देतो.
0: अच्छा. म्हणजे जवळजवळ 2 वर्ष की 2.5 वर्ष कम्प्लीट करायला?
1: 2.5 वर्ष कम्प्लीट करायला.
0: मग याच्यामध्ये किती पॅटर्न तुम्ही इंट्रोड्यूस करून दिलात नवीन?
1: 551.
0: 551
1: हो. सगळे व्हरायटीज वेगवेगळे.
0: अच्छा.
1: स्टाईल त्याची वेगळीच आहे, तुम्ही बघितल्यावर तुम्हाला समजेल. म्हणजे कसं आहे माहिती आहे, त्याला जास्त शिवायचं काहीच नाही. वरून सुरुवात केली की खाली आपोआप तयारच होते, हात बीत काही शिवायचे नाही, तू नुसतं बटन लावले की स्वेटर तयार.
0: बर.
1: हेलाच रशियन पॅटर्न्स म्हणतात. इंडियन पॅटर्न्स मध्ये कसं असतात, 5 भाग असतात. त्याला 5 भाग वेगळे, सकाळ समोरचे दोन्ही भाग वेगळे, हात वेगळे, बॅक साईडचा भाग वेगळा, हे असे त्याच्यात येत नाहीत. सगळं एकत्र होऊनच एका, म्हणून ते एका दिवसातच तयार होतो.
0: बर. म्हणजे एका दिवसात एक पॅटर्न तयार?
1: पॅटर्न तयार.
0: अच्छा. मग तो तुम्ही एकट्याच तयार करता की सोबत यांचाही काही सपोर्ट मिळतो?
1: नाही नाही, मी स्वतः एक तयार करते. मग माझा सेकंड पॅटर्न माझी मैत्रीण ज्योतिका इजारे ती स्वतः तयार करते.
0: बर.
1: म्हणजे कारण चुकलेलं आहे का ती स्वतः बघते. मग आम्ही दोघी ते करतो, मग नंतर माझी स्टुडंट सगळी.
0: छान. म्हणजे पूर्वी एकदा आपण जेव्हा बोललो होतो, तुम्ही आपल्या स्टुडिओला आला होता, तेव्हा हे समजून आलं होतं की रशियन पॅटर्न जे आहे ते नवीनच तुम्ही इकडे सगळीकडे इंट्रोड्यूस करून दिलात आणि मुळात तुम्ही ती रशियन भाषा शिकून वगैरे आणि ते पॅटर्न सगळे अभ्यास करून मग ते बनवायला सुरुवात केलीत. तर याबद्दल थोडस सांगा की कशी
1: रशियन भाषण? म्हणजे मी काय करते, जास्तीत जास्त फोटो बघते. फोटोवरनं माझ्या लगेच लक्षात येते, कारण मला 43 वर्ष झाली आता हे शिक्षण, 14 वर्षाची असल्यापासून ही मी काम करते. त्यामुळे हे तर काय चुकले आणि काय नाही ते लगेच लक्षात येते.
0: बर.
1: आणि अशा मैत्रिणी झाल्या त्यांना सुद्धा मी सांगते, हे चुकलेलं हे तू बरोबर कर. त्या म्हणतात, अशा कर, तू न शिकता तू हे कसं पॅटर्न्स करतेस. रशियन पॅटर्न्स एवढं अवघड नाही आहे त्यात.
0: कदाचित तुम्हाला ते जास्त अवघड वाटत नसेल. कारण आम्हाला ऐकतानाच वाटतं की रशियन पॅटर्न म्हणजे काय असेल, कसं असेल, काय माहिती
1: नाही. त्याचे त्याच्यापेक्षा जपानचे डिझाईन फार छान आहेत, ते पण ते अवघड आहे.
0: अच्छा.
1: रशियन एवढं अवघड नाही खरं, ते जास्त अवघड आहे.
0: त्याचा पण अभ्यास केला?
1: त्याचा पण सुरू केला अभ्यास.
0: छान. म्हणजे सगळ्या देशांचे स्वेटर्स आपल्याला इकडेच बघायला मिळणार आहेत म्हणा. ज्योतिका मॅडम, जसं आशा मॅडमने सांगितलं की त्यांचं जे काम झालेलं असतं, केलेलं असतं, ते नंतर तुम्ही बघता, त्याच्यावरती काही सजेस्ट करत असाल किंवा ते काही सांगत असाल, तर तुम्ही स्वतः त्याचा अभ्यास केला का किंवा शिकला का?
2: नाही, मला आशाविनीनेच सगळं शिकवलेलं आहे. जे काय आहे ते आहे, त्यांनी लिहून दिलेलं असतंय. पण त्यामध्ये काय होतं, लिहिताना पण एखादा टाका इकडचा तिकडं, तिकडचा इकडं असं, किंवा टाके 10 च्या तिथं 9 पाहिजेत, 9 च्या तिथं 15 पाहिजेत, असं काहीतरी थोडस ऍडजस्टमेंट काहीतरी एखाद दुसरा टाकायचं झालेला असतो. त्यामुळे मग त्या लिहिताना लिहित लिहित करत असतात त्या, आणि त्याच्यानंतर त्या मला देतात. मग तो मी पूर्ण कंप्लीट करून टाक्यात लिहिलेलं असलेलं कुठं चुकलेलं आहे का, तिथं 10 तिथं 12 पाहिजेत का टाके, हे सगळं चेक करायला पाहिजे. म्हणजे लिहिल्याप्रमाणे तो स्वेटर कंप्लीट होतोय का हे बघायला पाहिजे. नाहीतर मग थोडंसं ऍडजस्टमेंट असेल तर मग मी त्यांना त्याच वेळेला फोन करून सांगते की अशा वेळेने इथं इथं एवढं चुकलंय, इथं इथं 10 टाके नाही 9 टाके पाहिजेत, हे असं जरासं सांगायला पाहिजे. म्हणजे त्यांनी फर्स्ट केलं असते तो सगळा त्यांच्या मेमरीत काय काय असते त्या हिशोबाने त्या करत गेलेल्या असतात.
0: बरोबर.
2: पण नंतर जे परत पुस्तक काढतात त्या त्यावेळेला त्यांना तो कम्प्लीट लिहावा लागतो, मग त्यावेळेला तो देताना समोर बरोबर द्यावा लागेल ना, त्यामुळे तो एकदा रिचेकिंग.
0: बरोबर.
2: एक्झाम्पल रिचेकिंग करते एवढंच आहे.
0: करेक्ट. बरोबर आहे. म्हणजे त्या त्यांच्या डोक्याप्रमाणे किंवा त्यांच्या डोक्यात एक डिझाईन असेल त्याप्रमाणे त्या करत जातात,
2: लिहित करत जातात त्या.
0: बरोबर.
2: फक्त काय होतंय लिहिताना आणि करताना ऍट अ टाइम ते दोन्ही जॉब करताना एखादा टाका मिसमॅच झालेला असतो तेवढं जरा बघायचं. फारदा नसतंय, क्वचितच कधीतरी असतंय. त्या जिनियस आहेत त्यामुळे कधीतरीच असं होतंय. मग ते तेवढं ऍडजस्टमेंट करावं लागतं की एवढंच सांगते. सेकंड आपण पुढच्या माणसाला देताना कंप्लीट व्यवस्थित द्यायला पाहिजे एवढ्याच हेतून तो रिचेकिंग आम्ही करत असतो.
0: बरोबर. म्हणजे मग एक पीस तयार झाल्यानंतर तुमचं ते सगळं काम होईपर्यंत किती, एक दोन दिवसाचा कालावधी संपतो?
2: हा एक, हा डिपेंड अपॉन घरचं वर्क करून त्यांचं एक दिवसात होतंय, मला एक दोन तीन दिवस लागतात.
0: अच्छा.
2: त्यांच्या एवढी एकदम कंटिन्युअस मी नाही बसू शकत. होतात पण दोन तीन दिवसात होतो कंप्लीट.
0: बरोबर. मग तुम्ही स्वतः विणकाम करता?
2: हो. मला पण शाळेत होतं, कोल्हापूरची मी शाळेत MLG हायस्कूलमध्ये कंपल्सरी विणकाम हे होताच विषय, त्यामुळे त्या तेव्हापासून हे आवडतंय आणि मम्मीलाही माझी आवड होती, त्यामुळे ती हॉबी माझ्यात पण आली आहे. गेली 25-26 वर्ष मी आशा विनींच्या बरोबर आहे.
0: मग तुम्ही स्वतः म्हणजे आतापर्यंत स्वेटर्स वगैरे असे नवीन नवीन पॅटर्न किंवा काहीतरी असं बनवलं?
2: हा नाही, आशा विनी जे काय बनवलं ते आशा विनींच्या देखरेखीखालीच, म्हणजे त्यांनी त्यांना विचारून त्यांना सांगूनच त्यांनी जे शिकवतील त्याच्यावर. आता बऱ्यापैकी म्हणजे त्यांनी एक पहिला डायग्राम देतात, हे हा डायग्राम आहे इथून चालू कर, हे चालू केलं की मग आता तेवढं जमतं की बाबा हा मग काहीच अगदी आडलं की मग आहेतच आशा विनी की बाबा कधीही फोन लावला की त्या सांगतात किंवा घेतात, काही प्रॉब्लेम नाही आहे.
0: बरोबर. म्हणजे एखादी नवीन व्यक्ती जर शिकणार असेल ही गोष्ट विणकामाची, म्हणजे अगदीच विणकामाचा गंध नाही अशी व्यक्ती, तर त्याला किती दिवस लागू शकतात?
1: एक महिना.
0: एक महिना.
1: हो, एक महिना. बरोबर.
2: हो, कारण त्यांना जर स्टार्टिंग नीट अँड पर्लच माहिती नसेल,
1: एक एक जणांना कसं होतं नंतर लक्षात येते की आपल्याला शिकायचं आहे, मग माझ्याजवळ येतात. आम्ही 2 महिन्यात, मी म्हटलं दोन शक्यच नाही 2 महिन्यात, तुमचे मला पैसे देऊन उपयोग नाही म्हटलं, तुम्ही शिकणार कधी, अर्धवट राहिलं तर त्याचा काय उपयोग नाही त्याचा म्हटलं.
0: बरोबर.
1: तुम्ही नीट आणि पर्ल शिकायलाच तुम्हाला महिना लागणार. मी त्यांचं बघते एकेकांना ते पेपर मध्ये न्यूज आली की चला अशा पत्राकडे शिकायला येईल, तसं नाही होत ते गोष्टी.
2: सुया हातात धरायला
3: इथूनपासून
2: चालू. आता आम्ही ते शाळेत शिकलेलो, आम्हाला आवड होती, मग त्यांना आम्हाला एवढं म्हणजे एवढं डिटेलिंग आम्हाला हे करायला लागलं नाही. बाकीच्या जे अगदी अननोन आहेत ज्यांना काहीही माहिती नाही, सुया कुठून हातात धराय, तेव्हा कशा धराव्यात त्याच्यापासून चालू होणार.
0: होय ना, अगदी बरोबर. मग सविता मॅडम, तुम्हाला विचारेन की तुम्ही एक बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये 32 वर्ष काम केलं आणि त्यानंतर आता तुम्ही विणकामाकडे वळलेला आहात, तर ही आवड तुम्हाला कशी लागली?
4: म्हणजे यांनी सांगितल्याप्रमाणे शाळेत एक विषय होता आम्हाला, तेव्हा आम्हाला आवड होती आणि लग्नाच्या आधी वगैरे असं कुणाला गिफ्ट करून देणे वगैरे छोटे स्वेटर्स असं मी करत होते. मग लग्नानंतर ते मागेच पडलं कारण इकडे मला खानापूर ब्रांच मिळाली होती, त्यामुळे ते येऊन जाऊनच हे व्हायचं. मग जेव्हा मला बेळगाव सिटीमध्ये म्हणजे ट्रान्सफर झाली माझी ब्रांचमध्ये, तेव्हा बाजूला ते एक्झिबिशन होतं मॅडमचं आणि मी बऱ्याच वर्षापासून मॅडमच्या शोधात होते. म्हणजे सोमवार पेठमध्ये असं कितीतरी फेऱ्या मारल्या, तेव्हा मॅडमचा मला पत्ताच लागला नाही आणि मग ते एक्झिबिशन मध्ये अगदी मॅडम भेटताच मला इतका आनंद झाला आणि मी त्यांना लगेच विचारलं, तेव्हा मी जॉब करत होते की मी म्हणजे फक्त सॅटर्डेला सुट्टी असताना मी येईन असं त्यांना सांगितलं आणि लगेच मी नेक्स्ट वीक मध्येच क्लास जॉईन केला.
0: बर, म्हणजे एवढी आवड होती तुम्हाला?
4: हा, आवड होती.
0: मग आता किती दिवस झाले तुम्ही शिकताय?
4: आता जवळजवळ 4 वर्ष झाली मी मॅडमकडे जायला लागले आणि 2 स्वेटरचे कोर्सेस आणि 1 सॉफ्ट टॉयचा कोर्स माझा कम्प्लीट झालायचा.
0: बर, मग आणखीन काय काय शिकणार आहे की बास आहे?
4: नाही नाही, आता कसं आहे नेटवर, आता हल्ली फार नेटचं हे झालंय ना, नेटवर सर्च करताना एखादा चांगला दिसला की लगेच आम्ही मॅडमकडे, मॅडम हा बघूया हा करूया आणि मॅडम लगेच ते डिझाईन बघूनच त्या सगळं अगदी व्यवस्थित हे करतात, शिकवतात. म्हणजे असं हा करावा असा वाटला की फक्त जायचं मॅडमकडे.
0: मग असा एखादा पॅटर्न शिकत असताना म्हणजे तुम्हाला स्वतःला डिफिकल्ट गेला असं कुठलं आहे?
4: हा, म्हणजे ते काही काही वेळेला डिझाईन्स म्हटल्यासारखं रशियन पॅटर्न वगैरे, तर ते सुरुवातीला म्हणजे असं नेज होत आहे, मग मॅडमनी सांगितलं, नीट समजावून सांगितलं की अगदी छान जमत.
0: अच्छा, म्हणजे तेवढी फारशी काही डिफिकल्टी होत नाही?
4: हा, म्हणजे ते इंग्लिश पॅटर्न वगैरे असं आपण ते वाचून कळत आहे, म्हणजे आधी पण मी करायचे ते पॅटर्न बघून वगैरे असं, त्यामुळे तेवढं लिहिलेलं व्यवस्थित कळत आहे. फक्त म्हणजे काही काही हे ट्रिक्स अशा आहेत त्या फक्त मॅडमच सांगू शकतात. म्हणजे जसं फ्रिल वगैरे असं अगदी एक्सपर्ट हे असतं ना, तसं मग ते मॅडमना विचारायला लागतं.
0: अच्छा, मग कसं वाटतंय आता म्हणजे तुम्ही एवढे दिवस शोधात होता मॅडमच्या?
4: नाही, फार अगदी फार आनंद आहे, म्हणजे कसा वेळ जातो हेच कळत नाही, कारण आता म्हणजे रिटायरमेंट घेतल्यामुळे बराच वेळ असतो, एकदा करायला बसलं की वेळ कसा जातो कळत नाही. फार चांगली हॉबी आहे ही, म्हणजे डोकं आपले विचार वगैरे अजिबात इकडे तिकडे जात नाही.
1: माझ्याकडे डॉक्टर आली होती, त्या मला म्हटल्या, म्हणजे मला सांगितल्या नव्हत्या मी अभ्यासासाठी आलोय, खरं ते नुसतं आपण विणकाम करून डोक्यातनं विचार कसा जातो हे स्टडी करायला आली होत्या त्या.
0: बर,
1: 1 महिना 2 महिने स्टडी केल्याने ते गेल्या माझ्याकडं, मग नंतर मला सांगितलं मी स्टडीसाठी तुझ्याकडे आली होती म्हणून, म्हणजे डोक्यात काय विचार येतात, विचार जातात, म्हणजे दुसरे बाहेरचे काय विचार येऊन येऊन काय विचार येतात, विचार जातात, म्हणजे दुसरे बाहेरचे काय विचार येऊन
0: येऊ नयेत,
1: म्हणून ते अभ्यासासाठी माझ्याकडे आलं. त्यानंतर मला समजलं की त्या ह्याच्या माझ्याकडे कामासाठी आले होते.
0: म्हणजे आता अलीकडे मेडिटेशन साठी वगैरे क्लासेस जॉईन करतात,
4: तसंच आहे,
0: तशातलाच एक भाग झाला.
1: म्हणजे आता तिला तिला प्रश्न विचारून माझ्या हे लक्षात आलं आता.
0: बरोबर, तर आशा पत्रावळी मॅडम सोबत त्यांच्या सोबत काम करणाऱ्या हे आलेल्या आहेत. आपण सविता मॅडम बरोबर बोललो, ज्योतिका मॅडम यांच्याबरोबरही बोललो. सुनीता मॅडम बद्दल थोडंसं मी सांगते की त्या गुरु सिद्धेश्वर इंटरनॅशनल पब्लिक स्कूल गुळेद गुड बदामी येथे 12 वर्ष त्यांनी काम केलेलं आहे आणि सध्या त्या विणकाम करतात. तर तुम्ही तुमचा अनुभव कसा सांगता की तुम्ही याच्याकडे कशा वळलात?
3: मी माझी आई पहिलेपासूनच विणकाम करत आहे.
0: बर,
3: त्यामुळे आम्ही लहान असल्यापासून ते आपण जे झाडूच्या काड्या असतात ना त्याच्यावर आम्ही म्हणजे ट्राय की सुई हात लावून देणार नाही आई वगैरे, ते बाद होतात म्हणून.
0: बर,
3: मग तेव्हापासून मला खूप लहान असल्यापासून याचं एक वेड होते की नाही आपण काहीतरी करायचं.
0: अच्छा,
3: त्याच्यानंतर आम्हाला शाळेमध्ये तर उषाताई गोखलेला मी माझं शिक्षण झालं
0: बारावीला,
3: तिथं आम्हाला बोटे टीचर म्हणतात, त्या आम्हाला त्यांच्याकडनं आणखीनच ओढ लागली की बाबा काहीतरी नवीन करणे, काहीतरी नवीन शिकणे, म्हणजे हे स्वेटर म्हणजे काय असतं असं हे वाटायचं आम्हाला. त्याच्यानंतर मी शिकत शिकत म्हणजे असं परत नंतर थोड्या दिवसांनी यांचं एकदम मी नाव वाचलं होतं फक्त. सोमवार पेठ कुठे किंवा टिळकवाडी कुठे हेच मला माहित नव्हतं, बेळगावची असून मला काही माहित नव्हतं.
0: बर,
3: मी यांना शोधत शोधत 2007 साली मी बेळगाव मधून टिळकवाडीला चालत शिकायला जायची. 2000 तेव्हा मी जॉबला म्हणजे चालू केला नव्हता, जॉब असं करायचं नाही. तेव्हा 2 वर्षात मी थोडंफार स्वेटर शिकले, बरं वाटले, पण त्यांनी जे सांगायला लागले त्यानंतर मला जॉब आणतर सोडले. आता परत ह्या वर्षी पुन्हा जॉईनिंग केले, पण ज्या वेळेला जॉईनिंग केले त्यावेळेला त्यांनी म्हटले, मी म्हटले त्यांना की ज्यांचं घर सापडेल, की ज्यावेळेला मी हे करून त्यांनी घर पूर्ण बदललेलं होतं तेव्हा मला ते काही सापडायचं नाही. रोज तिथपर्यंत जाणार, सोमवार पेठ एवढी माहिती आहे, पण काय सोमवार पेठ मध्ये कुठं काय विचारेल, सगळ्यांना खुळ्यासारखी मी विचारून त्यांचं एकदा जॉईनिंग झाले त्यांच्याकडे. नंतर मग त्यांना मी म्हटलं नाही मी पहिला केलेलं आहे, मला वेगळं काहीतरी शिकायचं आहे, त्यांनी नाही तुला पहिला काय ते मला सांग, तू पहिला तेच करायचं, नाही तू बेसिक शिक. ठीक आहे म्हटलं मी बेसिक, मग बेसिक करता करता त्या म्हटले नाही तू छान विनतेस, बेसिक सोडून दे आणि तू रशियनच्या मागल. मग त्यांनी मला शिकवलं, मग अजूनही असं वाटतं ना की मी जे विनते

0: नाहीये, मला अजून खूप काही शिकायचं.
1: बरोबर.
0: आणि त्यांचे म्हणजे पॅटर्न कसं, आपण जरी आयडिया दिल्या की नाही मला हे असं नाही असं करायचं, आता एखादा आयटम चुकला चुकला तर नाही उसवायचं नाही. आणि मला उसवायला फार आवडतं.
1: फार आवडतं की होत ते
0: उसवते.
1: अच्छा.
0: एक नंबर उसवायला मला उसवतेच मी, त्या मला उसवून देत नाही. तू उसवलीस का? मी सांगते ना तुला, पुढे नवीन काहीतरी तयार कर. त्याप्रमाणे मी काहीतरी 2 ते 3 पॅटर्न नवीनच त्यांनी तयार करून दिलेले.
1: अच्छा.
0: असं वाटतं की अजून काहीतरी करावं.
1: बर.
0: आवड आहे. तर हे रशियन पॅटर्न त्यांनी म्हणतात युट्यूबवरनं बघतो आपण, ह्याच्यावर वगैरे बघतो, पण आम्ही काही नाही बघत वगैरे कुठे नाही. आम्हाला हे करायचं आहे, आयडिया आलेली आहे काय करायचं. म्हणा ठीक आहे बघू आपण, चल नंतर चुकले ना ठीक आहे चल जाऊ दे पुढे.
1: मग आता तुम्ही म्हणजे बेसिक शिकून रशियन पॅटर्न शिकताय?
0: हो.
1: ओके.
0: रशियन बेसिक रशियनच चालू केलेलं आहे. इंडियन मध्ये त्यांनी मला शिकवलंच नाही, नको म्हटले काय आहे नवीन काम आहे तुझं व्यवस्थित तर चालू दे रशियन सुरुवातच कर. मला अजून खूप टॉईस वगैरे भरपूर काही शिकायचं आहे, पण मी त्यांच्या मागे लागते की मला नाही, मला कधी शिकवणार, मला कधी होणार.
1: अच्छा.
0: दुसरं काय,
1: शिकणाऱ्याला फार फास्ट शिकण्याची इच्छा असते
0: म्हणजे असं आमच्याकडनं,
1: पण शिकवणारा स्टेप बाय स्टेपच शिकवत असतो.
0: नाही शिकवलं तरी स्टेप बाय स्टेप असलं तरी आम्हाला घरी करून आम्हाला
1: दाखवायचं
0: असते ना,
1: आम्ही आज हे बनवलं. हो ना. अच्छा. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही या विणकामाकडे वळलात. ओके. मग आज तुम्ही एक स्वेटर बनवायला किंवा एखादं पॅटर्न बनवायला किती वेळ घेता?
0: तरी मला 15 दिवस 10 दिवस जातात.
1: बर.
0: नाही झालं तर सोपं असेल, डिझाईन असेल तर थोडं लेट होतं, सिम्पल असेल तर मग 4-5 दिवसांमध्ये एवढं व्हायला पाहिजे म्हटलं की तेवढ्या वेळात करून मोकळं होतं. त्यांनी म्हणजे कधी कधी आम्हाला म्हणतात हे तुझं कम्प्लीट व्हायला पाहिजे, हे इझी आहे तर हो, पण डिझाईन आली तर आम्ही जरा थोडंसं स्टक होतो तिथे.
1: अच्छा.
0: डिझाईनमुळे बाकी कशाला, म्हणजे मग त्यांनी असं आम्हाला कधी हे करत असं.
1: मग दिवसातून किती तास म्हणजे याच्यावरती देता तुम्ही की असं काय नाही?
0: असं काही नाही, वेळ मिळाला की घेऊन बसलं जातो.
1: बर.
0: टीव्ही पाहतोय तर टीव्ही पाहताना काय करायचं, इकडे तिकडे बघायचं नाही, आपले हात चालू ठेवायचे. डिझाईन असेल तर जरा बघावं लागतं, पण विदाऊट डिझाईन म्हटलं तर आपण खाली वरती मान करून विणू शकतो.
1: होय ना.
0: मग इझी असलेले म्हणजे 1-2 पॅटर्न ठेवून घ्यायचे आपल्याकडे, इझी असलेले आपण घरी करू शकतो.
1: आणि मग रोजचा क्लास असतो तुमचा?
0: हो.
1: रोजचा. किती तास?
0: 2 तास.
1: रोजचे 2 तास.
0: म्हणजे मी घरी माझे ट्युशन्स पण घेते.
1: बर.
0: आणि अबॅकस क्लासेस पण घेते, आठवड्यातून 2 दिवस माझे अबॅकस क्लासेस पण असतात.
1: अच्छा.
0: मुलांचं जे आजकाल म्हणतात की नाही माझा मुलगा एकाग्रत नाही आहे.
1: हो ना.
0: असं म्हणतात तर त्याच्यामध्ये आम्ही त्याला शिकवून देतो का एकाग्रत नाही आहे. आता म्हणतात नाही मी एवढं वाचलं म्हणजे लक्षातच नाही, तुझं कसं बाहेर होत नाही ते, म्हणजे त्यांना आम्ही सांगितलं जातं की काय प्रकारे करावं.
1: अच्छा.
0: तर नेहमी मनुष्य हा का करतो, एकच ब्रेन युज करतो. ऍक्च्युली 2 ब्रेन आहेत,
1: हो ना, लेफ्ट
0: अँड राईट. पण राईटला आपण जास्त जोर देत, लेफ्टला देत नाही. पण आम्ही ह्याच्यामध्ये ना लेफ्टला जोर देऊन कसं करायचं.
1: बर.
0: आता कुणी म्हटलं उलटे पाडे म्हण म्हटलं शक्यच नाही, कुणी म्हणू शकत नाही लवकर.
1: होय ना.
0: पण आम्ही त्यांच्याकडनं ना 1000 ते 1 पर्यंत हा पाडा फक्त त्यांनी 10 मिनिटात म्हणायचं, न चुकता न थांबता.
1: अरे
0: त्याला सॉशी घ्यायला म्हणजे लवकर आम्ही जवळ देत नाही. तू नाही म्हटलंस की तू आउट. 999 टेबल तुम्हाला जेवढं काउंट होऊ शकत नाही एवढं त्याच्यामध्ये आम्ही रेडी करून देतो.
1: मग हे म्हणजे कितवीची मुलं ऍडमिशन घेऊ शकतात, कितवी पासून?
0: 2री पासून 8वी पर्यंत.
1: अच्छा.
0: जेवढं लवकर घालेल तेवढं लवकर होऊ शकतं, त्याच्यामध्ये म्हणजे कसे लेवल वाईज आम्ही घेतो ना.
1: मग आता एखादा दुसरीचा विद्यार्थी आला तुमच्याकडे आणि नंतर मग 8वीचा विद्यार्थी सेम टाइमला आला तर दोघांचं
0: सेमच
1: असणार क्लास?
0: सेमच क्लास.
1: ओके. म्हणजे या सगळ्या गोष्टी करूनही तुम्ही विणकामाकडे एवढं लक्ष देता, म्हणजे आवड असली की सवड निघते म्हणतात ती सगळी उदाहरणं आपण आता इथं पाहतोय. त्याच्या व्यतिरिक्त आणखीन काही हॉबीज तुमच्या?
0: आज मी घरी एम्ब्रॉयडरी वगैरे करते, क्रोशा घेते. वाचनाची आवड आहे अजूनही, गाणी ऐकणे, स्वयंपाकात वेगवेगळे पदार्थ करून बघणे, एवढं म्हणजे माझ्या दिवसक्रमामध्ये जेवढे शक्य आहे तेवढं काम करत जाणे.
1: अच्छा. छान. आशा मॅडम, आता जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन यांच्याकडूनही तुम्हाला सन्मानित केलं गेलं, तर तो अनुभव तुमच्यासाठी कसा होता?
2: खूप सुंदर, अतिशय सोन्याचा फा, असं कसं दिवस दिसतात, देव समोर दिसल्यावर कसं दिसत होतंय तसं मला झालं, देव दिसल्यासारखं झालं एकदम.
1: बर.
2: इतका आनंद, म्हणजे माझ्या आनंद गगनात महावीन असं झालं होतं त्या दिवशी. कारण एवढं कौतुक, मला अवॉर्ड भरपूर मिळालेत त्याच्याबद्दल नाही, त्यांनी जसं स्वागत केले माझं पडद्यावर इतकं म्हणजे सगळंच माझं जीवन दाखवल्यासारखं. आई माझी आत्ताच गेली एक वर्ष, आता म्हणजे एक वर्ष झालं, तिचं पण त्यांनी उल्लेख केले, ते मला खूप आनंद झाला.
1: म्हणजे तुमची बायोग्राफी तयार केली होती
2: पूर्ण बायोग्राफी.
1: अच्छा, मग छानच झालं.
2: हो, खूप छान झालं. म्हणजे असे दिवसच मी बघितले नाहीत, एकदम म्हणजे असं म्हणजे नवीन वाटलं मला ते सगळं बघून. म्हणजे मी एवढं विणकाम केलेलं त्याच एका दिवसात सगळं.
1: हो ना,
2: थोड्या झालं.
1: बरोबर, थोड्या वेळासाठी ते आपल्या समोर, म्हणजे थोड्या वेळात तेवढ्या सगळ्या गोष्टी आपण पाहतो, त्यावेळी खरंच तो अनुभव आपल्यासाठी वेगळाच असतो. आणि काही वेळेला आपल्याही लक्षात नसतं की आपण हे केलं होतं, ते केलं होतं, आणि नंतर ते एकदम फ्लॅश होतं आपल्याला.
2: आणि सगळंच त्यांनी इतकं सुंदर दाखवलं की नाही स्टेजवर, खूप सुंदर दाखवली माझी कला सगळी. म्हणजे एकदम सगळं आठवलं, ते पूर्वीचं सगळे मला दिवस आठवले, म्हणजे कसं कसं करत मी इथपर्यंत आले हे सगळे दिवस आठवा लागले. आणि ते रडू मला त्या स्टेजवरच आवरे ना.
1: अच्छा, इमोशनल झालात.
2: हो, खूप.
1: ओके, बर. मग आता तुमच्याकडे किती स्टुडंट आहेत?
2: तरी 15 आहेत आता.
1: 15.
2: आता हल्ली शिकण्याची कुणाची हे नाहीये,
1: आवड कमी झाली. बर,
2: खरं माझे पहिल्यापासूनची जो लोक आहेत ती मला सोडली नाहीत अजून. आणि आम्ही कसं आहे माहिती, आमचा ग्रुप आहे, आम्ही सगळे मिळून काम करतो. आता आम्हाला चुकून हे आलं, म्हणजे डिझाईनचे करायचे एवढे पॅटर्न्स आले, तर आम्ही सगळ्या मिळून करतो. मी एकटीच असं करत नाही.
1: बरोबर,
2: तू थोडं कर, मी थोडं करते, असं आम्ही सगळे मिळून करतो ग्रुप म्हणून. मग त्यामुळे आम्ही, आमचा ग्रुप तसाच्या तसाच राहिलेला.
1: छान. मग जेव्हा लॉकडाऊन होतं त्यावेळी जरा असं म्हणजे तुमचे क्लासेस वगैरे बंद होते?
2: नाही नाही, त्या दिवशी रेकॉर्ड केले, रेकॉर्डचं काम करून घेतले.
1: अच्छा.
2: 2.5 वर्षाचं हे होतं ना, गॅप होता ना, त्यावेळेलाच रेकॉर्डचं काम सुरू केलं, रशियन पॅटर्न्स.
1: बर,
2: मग ते पूर्ण आता झालं माझं. 6 महिने झालं ते पूर्ण होऊन काम माझं.
1: मग आता पुढचे प्लॅनिंग्स काय करताय?
2: पेपा पिंक
1: हे काय?
2: कार्टून आहे.
1: बर,
2: मग ती माझी नात सांगितली मोठी, अगं आजी हे कर की ग तू म्हटलं करते. ऍक्च्युली केले 1-2-3 पॅटर्न्स, लगेच गेले पण ते, म्हणजे एवढं सेल झाले त्याचे. खूप म्हणजे पॅटर्न सुंदर आहे तो केल्यावर, आपल्याला ते डुक्कर म्हणतो आपण त्याच्यात, खरं ते बघण्यात खूप सुंदर दिसतोय तो. वाटत नाही की तो प्रकार आहे तो डुक्करचा.
1: अच्छा.
2: आणि कार्टून आता युट्यूबवर कार्टून भरपूर आले त्याचे, पेपा पिकचे. आणि त्याचे फ्रेंड सर्कल छान आहेत, असं म्हणजे प्राणी आहेत सगळे फ्रेंड सर्कल.
1: बर,
2: त्याचं मी आता रेकॉर्ड करायचं ठरवलंय, त्याचं आणि बदक. बदकाचे 25 प्रकार, त्याचे 25 प्रकार वेगवेगळे करायचे.
1: अच्छा, म्हणजे आता त्याच्यावरती काम करणार?
2: सुरू केलेलं आहे ऑलरेडी.
1: केलाय. ओके. ज्योतिका मॅडम, आता तुम्ही म्हणजे पुढे काही नवीन शिकणार आहे का? म्हणजे तुमच्या डोक्यात असे काही प्लॅनिंग्स आहेत का?
3: नाही, सध्या तरी काय नाही. जे काय आशावीनी देतील ते आहेच. कधी आधीमधून मला पण ऑर्डर असतात किंवा त्यांच्याकडे ऑर्डर असतात, त्या म्हणतात तू करतीस काय, ते करून द्यायचं. डिपेंड, म्हणजे असं काय हे नाहीये, वेगळं असं काय नाहीये. जे काय आशावीनींचं असतं ते त्यांचं काम असतं, त्यामुळं त्यातनं वेळ मिळतच नाही.
1: अच्छा, म्हणजे त्यातून आणि वेगळा विचार करण्याचा काय नाहीये.
2: अगं वेग, आमचं कसं आहे माहितीये का, वेगवेगळे तसे पॅटर्न्स येतात आम्हाला. आता सॉक्स, आम्ही कसं सॉक्स सुरू केलं होतं, असंच बसल्या बसल्या सॉक्स सुरू करूया म्हटलं मैत्रीण. डिझायनर सॉक्स, म्हणजे त्याच्यावर कुत्र मांजर असं डिझाईन्स असतात. मग ते सुरू करू म्हटल्यावर सुरू केलं तर त्याला पण डिमांड आला.
1: बर,
2: म्हणजे असं असतंय का, काय नवीन सुरू केलं की नाही त्याला डिमांड आलाच.
1: बरोबर. सविता मॅडम, तुम्हाला काही आणि याच्या व्यतिरिक्त आणखीन काही हॉबीज वगैरे तुमच्या?
4: आहे, म्हणजे रिडिंग आहे मेन आणि ट्रॅव्हलिंग आहे. बरंच फिरले मी, म्हणजे इंडिया भरपूर फिरलेले, तसं ट्रॅव्हलिंग मध्ये मध्ये जात असते ट्रॅव्हलिंगला. आणि रिडिंग, मराठी पुस्तकं वाचायची फार आवड.
1: छान. वाचनावरून एक प्रश्न विचारेन, वाचन किती महत्वाचं आहे असं तुम्हाला वाटतं?
4: नाही, ते फार महत्वाचं तर आहेच, म्हणजे आता इवन पेपर वाचणं सुद्धा खरं म्हणजे महत्वाचं आहे, कारण आजकाल एवढ्या घडामोडी होत असतात, तर वाचनाची आवड असायलाच पाहिजे. आता हल्ली लोकांना मोबाईलमध्ये वाचन मिळते, पण खरं पुस्तक वाचण्याचा जो आनंद आहे ना, तो वेगळाच आहे. म्हणजे ते त्याच्यात खरी मजाच येते. हे असं बघायचं म्हणजे एकतर डोळे पण खराब होत आहेत आणि म्हणजे ही कोणीतरी मिळवलेली माहितीच आपण वाचतोय ना. आणि मेन पुस्तकातनं आपण स्वतः म्हणजे ओरिजिनल हे सगळं मिळू शकतो किंवा काही आपलं हिस्ट्री म्हणा सगळे पुस्तकं महाभारत वगैरे अजूनही म्हणजे किती वाचलं तरी कमीच आहे ते. आणि एवढ्या चांगल्या गोष्टी आहेत ना मराठीमध्ये वगैरे फार चांगले चांगले लेखक होऊन गेले.
1: हो ना, म्हणजे आताच्या युवा पिढीला वगैरे हे वाचन वाचनाची आवड हो ते आपण सांगून देणं खूप महत्वाचं आहे.
4: नाही वाचन वाचन हे करायलाच पाहिजे ना.
0: मुलांना फक्त मोबाईल
4: मोबाईल पाहिजे.
0: जे काय आहे ते मोबाईल मध्ये, पुस्तक सुद्धा मोबाईल मध्ये. स्कूलचेच हे असे पीडीएफ मध्ये लेसन्स आणि हे पाठवतात, काय करणार सांगा.
1: होय ना,
0: असं म्हणजे खरं सांगू का भवितव्यच मुलांचं अवघड झालं.
1: होय ना,
0: लिटरली या लॉकडाऊन मध्ये वगैरे बघितलं ना, नुसतं मुलं ते बिचारी मोबाईलच्या समोर, ते मोबाईल मध्ये पीडीएफ, ते युट्यूबवर हे त्याच्यावरनं
1: लिहायचं,
0: काय अर्थ आहे.
1: म्हणजे आम्ही मोबाईल वापरू नका वापरू नका म्हणत होतो
4: तेव्हा त्यांना
0: ऐतच मिळालंय की मम्मा स्कूल मधनच मोबाईल वर देतात आम्ही काय असं झालं,
1: त्यांना तरी कारणच मिळालं. ओके, तर आज आपण आशा पत्रावळीने त्यांच्यासोबत सविता भटकळ, ज्योतिका इजारे आणि सुनीता देसाई यांना ऐकत होतो. त्यांना सर्वांनाच विणकामाची आवड आहे आणि या विणकामाच्या आवडीसाठी त्या आशा पत्रावळी मॅडमसोबत जोडल्या गेल्या. आणि आशा पत्रावळी मॅडमनी अनेक रेकॉर्ड्स केलेले आहेत, त्यांच्यामध्ये त्यांचाही सहभाग आहे. तेव्हा त्यांचा जो आतापर्यंतचा प्रवास किंवा या रेकॉर्डसाठी काय काय केलं, त्यांनी किती दिवसात पूर्ण केलं याबद्दल आपण ऐकत होतो. आजचा स्पेशल प्रोग्राम आपला होता, कसा वाटला कळवायला विसरू नका. नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा येते एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू. नमस्कार. वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू पे आप ट्यून है और अभी हम सुनेंगे ऑल इंडिया रेडियो के सहयोग से प्रस्तुत होने वाले न्यूज़.

0: अब एयर कंडीशन क्लासरूम्स में वर्ल्ड क्लास लैब्स के साथ। KLE कॉलेज ऑफ फार्मेसी, एयरपोर्ट रोड,
1: बेळगावचा नवा माडाचा शिखर, लग्जरीचा नवा अध्याय। बेळगावकरांनो, आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ, अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स। शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प। हा केवळ निवासी प्रकल्प नाही तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे। आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेली एक आलिशान वसाहत, सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी। हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय। अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स। पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानकांनुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत। शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर नव्वा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे। सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि संस्कृत शेजारी, हेच आहे इथले खास वैशिष्ट्य। बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे। आजच तुमच्या स्वप्नातील घर बुक करा। संपर्क 7760477279। साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम, अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते काळजी।

तुमची वळख धरीन वय तुमची तुमची भी वळख धरीन तुमची वळख धरीन बाकी चुकती करीन समजी बाकी चुकती करीन

0: दिल्ली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।
2: ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯ KLE ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್ ನಿಮ್ಮ ಕನಸಿಗೆ ನೀಡುವೆವು ಹೊಸ ಸ್ಟೇಜ್। ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಲ್ಯಾಬ್, ಸ್ಮಾರ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್ ರೂಮ್ಗಳ ಸೌಲಭ್ಯ, ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ಕ್ಲಿನಿಕಲ್ ತರಬೇತಿ ಲಭ್ಯ, BPT ಪ್ರವೇಶಗಳು ಆರಂಭವಾಗಿದೆ। ಬನ್ನಿ, ಉಜ್ವಲ ಭವಿಷ್ಯ ನಿಮ್ಮದಾಗಿದೆ। KLE ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್ ಹುಬ್ಬಳ್ಳಿ। ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ 8660335218। ವೆಬ್ಸೈಟ್ kcpt.kahir.edu.in। KLE ಸಂಸ್ಥೆ ನಿಮ್ಮ ಯಶಸ್ಸಿನ ಭರವಸೆ।

0: त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्यांचे श्वास.
1: कोठेही जा अवती भवती.

केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331. माहेश्वरी अंध मुला मुलींच्या शाळेमध्ये 2026 आणि 2027 या नूतन वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिली ते 10वी पर्यंतच्या अंध विद्यार्थ्यांसाठी अत्युत्तम वसतिगृह शाळा असून गरीब आणि ग्रामीण भागातून आलेले 120 विद्यार्थी येथे शिक्षणाचा सध्या लाभ घेत आहेत. या शाळेमध्ये इयत्ता 1 ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत वस्ती, जेवण यासह ब्रेल लिपीमध्ये शिक्षण देण्यात येते. शिक्षणाबरोबरच संगीत, व्यावसायिक शिक्षण, संगणक प्रशिक्षण, चलनवलन प्रशिक्षण, खेळ, पोहण्याचे प्रशिक्षण, ब्रेल पाठ्यपुस्तके व औषध उपचाराची सोयही आहे. विशेष म्हणजे गेल्या 38 वर्षांपासून शाळेचा SSLC परीक्षेचा निकाल 100% येतोय. तेव्हा आपल्या ग्रामपंचायत किंवा आसपासच्या गावांमध्ये अंध मुले आणि मुली आढळल्यास त्यांना आमचा पत्ता देऊन आमच्याशी संपर्क साधण्यासाठी प्रेरित करा. अंध मुलांच्या शिक्षण व उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करून आपले अमूल्य योगदान द्यावे. प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, विद्यार्थ्यांचा जन्म दाखला, अपंगत्वाबद्दल वैद्यकीय प्रमाणपत्र, UDID कार्ड, ID साइज 4 फोटो, स्टॅम्प साइज 4 फोटो, उत्पन्नाचा व जातीचा दाखला, रहिवासी दाखला, आई वडील आणि विद्यार्थ्याचे आधार कार्ड, जॉईंट बँक पासबुक अर्जासह शाळेत भेटावे. अधिक माहितीसाठी संपर्क करा माहेश्वरी अंध मुलांची शाळा, नेहरू नगर, बेळगाव येथे. फोन नंबर आहे 9448154235 आणि 7259570595.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

0: बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.
1: Looking for a rewarding career in healthcare? Your journey starts here. Admissions are now open at KLE College of Physiotherapy, Hubballi, one of the leading institutions under KLE Academy of Higher Education and Research. Enroll in the Bachelor of Physiotherapy, BPT, a 5-year comprehensive program including 1 year of internships. Learn in modern labs and smart classrooms. Access digital libraries, hostel facilities and vibrant extracurricular activities. Don't miss this opportunity to step into a respected and fast-growing profession. Call now at 866-033-5218 or at 944-982-1222. Visit kcpt.kaher.edu.in. KLE College of Physiotherapy, empowering your future in healthcare.

दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगाव 2026 आणि 2027 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. डॉक्टर एम एस शेषगिरी कॅम्पस बेळगाव, KCET कोड E036 आणि कॉमेड के कोड E065. 2025 आणि 2026 मध्ये 500 पेक्षा अधिक प्लेसमेंट ऑफर्स प्राप्त. विद्यार्थ्यांना वार्षिक 16 LPA पर्यंत उच्चतम पॅकेज. 150 पेक्षा अधिक अनुभवी प्राध्यापक, तसेच 50 हून अधिक PhD धारक शिक्षक. अत्याधुनिक लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब आणि Wi-Fi सुविधेसह हॉस्टेल व्यवस्था. उपलब्ध अभ्यासक्रम बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, UG कोर्सेस कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, AI, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, BCA, PG कोर्सेस, MCA, MBA, MTech इन स्ट्रक्चर इंजिनिअरिंग, सिव्हिल. इन्फोसिस, ज्युनिपर, HPE, फेडरल बँक आणि बोश यासारख्या 60 हून अधिक नामांकित कंपन्यांची कॅम्पस व्हिजिट. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312440322 आणि www.kletech.ac.in या वेबसाईटला व्हिजिट करा. आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव. केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज OPD सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.

0: केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवणकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100+ वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3,000+ अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क. बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणामाधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. नॅक A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702. वेबसाईट आहे www.kleparm.edu.
1: ಆರೋಗ್ಯವೇ ನಿಜವಾದ ಸಂಪತ್ತು. ನಿಮ್ಮ ಮತ್ತು ನಿಮ್ಮ ಕುಟುಂಬದ ಆರೋಗ್ಯದ ಕಾಳಜಿಗಾಗಿ ವಿಶ್ವಾಸಾರ್ಹ ಹೆಸರು KLE ಹೋಮಿಯೋಪತಿ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ ಅಂಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಬಸವನಕುರ್ಚಿ, ಬೆಳಗಾವಿ. ಅನುಭವ ಹೊಂದಿದ ವೈದ್ಯರ ತಂಡ, ಸುಸಜ್ಜಿತ ಒಪಿಡಿ ಸೇವೆಗಳು, ಆಧುನಿಕ ಸೌಲಭ್ಯಗಳು, ಔಷಧಿ ವಿತರಣೆ ಹಾಗೂ ರೋಗಿ ಕೇಂದ್ರಿತ ಚಿಕಿತ್ಸಾ ಸೇವೆಗಳು ಇಲ್ಲಿ ಲಭ್ಯವಿವೆ. KLE ಸಂಸ್ಥೆ ಶಿಕ್ಷಣ, ಆರೋಗ್ಯ ಸೇವೆ ಮತ್ತು ವೈದ್ಯಕೀಯ ತರಬೇತಿಗೆ ಒತ್ತು ನೀಡುತ್ತದೆ. ಅಲರ್ಜಿ, ಚರ್ಮ ರೋಗಗಳು, ಸಂಧಿವಾತ ಮತ್ತು ಕೀಲು ನೋವು, ಮೈಗ್ರೇನ್, ಉಸಿರಾಟದ ಸಮಸ್ಯೆಗಳು, ಜೀರ್ಣಕ್ರಿಯೆ ತೊಂದರೆಗಳು, ಮಹಿಳಾ ಹಾಗೂ ಮಕ್ಕಳ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಮತ್ತು ದೀರ್ಘಕಾಲದ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಹೋಮಿಯೋಪತಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಲಭ್ಯ. ಆರೋಗ್ಯಕರ ಜೀವನಕ್ಕಾಗಿ ಹಿಂದೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ KLE ಹೋಮಿಯೋಪತಿಕ್ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ ಅಂಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಏರ್ಪೋರ್ಟ್ ರೋಡ್, ಬಸವನಕುರ್ಚಿ, ಬೆಳಗಾವಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448141503 ಹಾಗೂ 8123871607.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: जेली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भ चैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.